सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 20 वैशाख 1948, 10 मे 1926. पहाटेचे 5:55 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. प्रसारणाची सुरुवात करूया सनईच्या या मंगल सुरांनी.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 16वा श्लोक. आत्म्याबद्दल कथन करताना भगवंत म्हणतात, अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसतं तर विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो. या दोन्हींचा, विद्यमान आणि अविद्यमान गोष्टींचा निर्णय तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. आचार्य विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात, नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही, निवाडा देखील असंती या दोहींचा अशा परी. आता विद्यमान आणि अविद्यमान म्हणजे काय? अविद्यमान म्हणजे असत, नश्वर, खोट, ते चिरकाळ टिकून राहत नाही. विद्यमान म्हणजे जे सत असतं ते कधीही नष्ट होत नाही, त्याचा नाश होत नाही. सत काय किंवा असत काय या दोहोतला फरक जे ज्ञानी आहेत, जे तत्ववेत्ते आहेत, त्यांनी जाणलाय. अर्जुनाला आत्म्याचं शाश्वतत्व आणि देहाचं क्षणभंगुरत्व सांगताना भगवंत म्हणतात, आत्मा हा चित आहे, देह हा जड आहे. देह कितीही जपला तरी तो क्षयी आहे, त्याचा नाश होणारच, पण आत्मा तो अक्षय आहे. या विचाराला नित्यानित्य विवेक असं म्हणतात किंवा आत्मानात्मा विचार म्हणतात. हे चिरकालीन सत्य आत्ताच रणांगणावर भर युद्धाच्या धुमश्चक्रेत अर्जुनाला सांगण्याचं कारण, अर्जुन कितीही म्हणला मी लढणार नाही, मी यांना मारू कसं, पण भगवंत म्हणतात भीष्म द्रोण यांना तू नाही मारलंस म्हणजे त्यांच्या देहाला मरण येणारच नाही असं नाही, ते यथाकाळी येणारच आहे. त्यांचा देह नष्ट होणार पण त्यांचा आत्मा हा शाश्वत आहे, तो मरणार नाही, तो चिरंतन आहे. मग व्यर्थ शोक कशासाठी? देहाच्या पलीकडे जाऊन अर्जुनाला भगवंत आत्मतत्व

त्वाची ओळख करून देत आहेत, त्याचं गुणवैशिष्ट्य सांगतायत, त्यानिमित्ताने त्याची ओळख सर्वच बद्ध माणसांना करून देत आहेत. हे आत्मतत्व कसं आहे? दुधात अगदी पाणी मिसळलं तरी राजहंस त्यातलं पाणी बाजूला करून दूधच घेतात. त्यातलं दूध हे शाश्वत तत्व. दही घुसळलं की त्यातून लोणी निघतं, ताक बाजूला राहतं. ते लोणी म्हणजे आत्मतत्व, ताक म्हणजे संसार, उपाधियुक्त प्रपंच. धान्य पाखडलं म्हणजे त्यातलं भूस उडून जातं, मागे राहतं ते धान्य. तद्वत देहाच्या ठिकाणी उपाधिरहित चैतन्य म्हणजे आत्मा. शरीर हे नामरूपाधिक आहे. जे उपाधी विरहित चैतन्य आहे त्याला तत्वज्ञ संत स्वीकारतात. मौली ज्ञानेश्वर म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. ना तरी जाणीवेची या आयणी, करिता दधिकडसणी, मन नवनीत निर्वाणी दिसे जैसे. का भूस बीज एकवट, उपणीता राहे घनवट, तेथ उडे ते फोलकट जाणू आले. देहादी उपाधी मध्ये हे चैतन्य सर्वत्र आहे. ते तत्व जाणून संत त्याचं ग्रहण करतात. दुधात पाणी मिसळलं असलं तरी राजहंस ते त्यातलं दूध निवडून घेतो. दही घुसळलं की लोणी दृष्टीला पडतं. भूस आणि धान्य उफंडलं की भूस उडून जातं आणि धान्य खाली राहतं. काय नित्य आहे काय अनित्य आहे हे साऱ्या संतादिकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे जे अनित्य आहे त्याला ते नित्य कधीही म्हणत नाहीत. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखिला असे. साधकाच्या बद्ध अवस्थेत तो आत्मा बद्ध होत नाही की साधकाला सिद्धावस्था प्राप्त झाली तरी मुक्तावस्थेतील मुक्तता त्याला स्पर्श करत नाही. तो स्वसंवेद्य असतो, तो त्याच्या तत्वानीच जाणता येतो. देहात जसा आत्मा असतो तसा चराचरात परमात्मा. आत्मा स्वप्रकाशित, उत्पत्ती शून्य, देशकाल वस्तू यांनी अपरिच्छेद्य. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकाच्या प्रारंभाला तो कसा आहे याबद्दल म्हणतो. दिक्कालाद्यन्व छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूत्येक मानाय नमः शांताय तेजसे. याचा अर्थच मुळे दिशा काल इत्यादींनी मर्यादित न झालेल्या, अंतरहित आणि केवळ चैतन्य स्वरूप असलेल्या आणि ज्याला स्वानुभव हे प्रमाण आहे अशा प्रसन्न ब्रह्माला नमस्कार असो. ब्रह्म म्हणजे परमात्मा. हे जे मूळ आत्मतत्व आहे ते अविकारी आहे. त्याच्यामुळे जग सारं विस्तारलं आहे, त्यांनी सर्व जगाला व्यापलेलं आहे. ते जसं अविकारी आहे तसं अविनाशी आहे. त्या आत्मतत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. आत्म्याबद्दल अर्जुनाला अजून काही सांगताना भगवंत म्हणतात, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं तथम विनाशाम व्यवस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हे त्रैलोक्य ज्याच्यामुळे विस्तारलं आहे ते सत आहे. त्याचा विनाश करण्याचं सामर्थ्य कोणालाही नाही. त्या आत्म्याला नाम वर्ण आकार काही नाही. तो सर्वव्यापी आहे, तो जन्म मरण विरहित आहे. माऊली म्हणतात, हा लोकत्रयाकारू तो तयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतो जन्म क्षयाती तू तया केलिया ही धातू कदाचिनो हे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वगत आहे. सर्वगत म्हणजे सर्वत्र आहे. अशी कोणतीही वेळ नाही आणि अशी कोणतीही जागा नाही तिथे तो नाही. तो जन्म क्षयाती तू, त्याला जन्म नाही मरण नाही. तो सर्वदा आहेच म्हणजेच त्याच्या अनुसंधानाला काळाचं बंधन नसतं. माणसाच्या बाबतीत जरा विपरीत घडलं की त्याचं अनुसंधान तुटतं, त्याचा देवावरचा विश्वास उडायला लागतो. मी असं वागतो तरी तो माझ्या बाबतीत असं का विपरीत घडवतो असा विचार माणूस करतो. पण जे संत सज्जन असतात त्यांचं अनुसंधान कधीही तुटत नाही. उलट भक्तीची परीक्षा भगवंत घेतो या विचाराने ते दृढ भक्ती करतात. अर्जुनाचं अनुसंधान कधीही सुटलेलं नाही. त्याला विषाद झाला तरी तो भगवंताच्या उपदेशाचं मनापासून आकलन करत होता. इतकंच नाही तर महाभारती युद्ध संपल्यावर एका निवांत क्षणी कृष्णार्जुन बोलत बसलेले असताना अर्जुनाने भगवंताला विनंती केली, युद्धाच्या प्रारंभी तुम्ही मला जो उपदेश केला तो परत एकदा सांगा. तेव्हा भगवंतानी तो उपदेश योगयुक्त अंतःकरणाने केलेला होता, आता तो परत तसा करणं मलाही शक्य नाही असं म्हटलं. तसं पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही. पण त्यांनीही गीता परत सांगणं अशक्य आहे असं म्हणणं हे गीतातत्व ज्ञानाची महती सांगणार.

भगवंतांनी ही अर्जुनाची विनंती मान्य करून ती परत एकदा सांगितली. ती सांगितलेली गीता तिला अनुगीता असं म्हटलेलं आहे. गीतेच्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला कुरुक्षेत्री झाला आणि नंतरही झाला. तो त्याच्या रोमारोमात भिनला होता. म्हणून जेव्हा भगवंत निजधामाला गेले तेव्हा त्याला हस्तिनापुरी ही बातमी कळल्यावर तो त्वरेनी प्रभासक्षेत्री आला. त्याचाही शोक अनावर झाला. पण श्रीकृष्णांनी केलेल्या गीतेतल्या उपदेशाची, स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची त्याला आठवण झाली. त्यांनी आपलं दुःख हृदयातच ठेवलं. उरलेल्या मृतांची उत्तर कार्य त्यांनी पार पाडली. त्यांनी आपली कर्तव्य कर्म आपलं दुःख मनात ठेवून प्रभासवरून तो द्वारकेकडे आला. द्वारकेत उरलेले काही वृद्ध स्त्रिया लहान मुलं बाळ नौकांनी द्वारका सोडत होते. द्वारकेत कोणीही राहिलं नाही. पाहता पाहता एक मोठी लाट आली. अर्जुनाच्या डोळ्या देखत द्वारका समुद्राच्या पोटात गडप झाली. अर्जुनांनी सर्वांना हस्तिनापूरला आणलं. कृष्णाचा व्रज नावाचा पंतू होता, त्याला यादवकुळीचा राजा म्हणून अभिषेक केला. कृष्ण निजधामाला गेल्यावर पांडवही उदास झाले. परीक्षिताला राज्याभिषेक करून धर्मासह पाचही पांडव आणि द्रौपदी हिमालयाकडे निघून गेले. आत्मतत्वाची महती, त्याची गुणवैशिष्ट अर्जुनाच्या हृदयात ठसलेली होती. म्हणूनच तो स्थितप्रज्ञ वृत्तीने वागला. गीतेचं तत्वज्ञान कालातीत आहे हे यावश्चंद्र दिवाकरो प्रत्येकाला, व्यक्तिशः समाजाला, धर्माला दीपस्तंभासारखं आहे. दैनंदिन जीवनातही काय शाश्वत आहे आणि काय नाही याचा विचार केला की जे दुःख भोगावं लागतं, जो मनस्ताप होतो, तो वाऱ्यालाही उभा राहणार नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला सत्य आणि असत्य, शाश्वत आणि अशाश्वत, नाशी अविनाशी यातला फरक ओळखायला मदत करतो. रियालिटी चेक करायला शिकवतो. जे सत्य आहे त्याचा कधी नाश होणार नाही, जे असत्य आहे ते कायम राहणार नाही. हे एकदा समजलं की आपण मानसिकदृष्ट्या शांत आणि खंबीर होण्याकडे वाटचाल करतो. यश अपयश, मान अपमान हे क्षणभंगूर आहेत, टिकणारे नाही.

श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजत आहेत.
1: ही वेळ आहे जीएस क्लासची.
2: उन्हाळा हिवाळा असो

0: पावसाळा जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा।
1: श्रोते हो, आता ऐकणार आहोत भुले बिसरे गीत। हा कार्यक्रम राष्ट्रीय वाहिनीवरून।

पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे

नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्त्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन
0: मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड ॲज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेन्झ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले. पण आमचे संबंध कायम आहेत, आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध

0: पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉक्टर PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे, विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, ऐकूया भूले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग राष्ट्रीय वाहिनीवरून.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। ऐकणार आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: सावन की सूनी रात में मिली एक अजनबी से, कोई आगे न पीछे, तुम ही कहो ये कोई बात है। एक लड़की भीगी भागी सी, होती रातों में जागी सी, मिली एक अजनबी।
1: मंडळी, पावसातलं हे गाणं ऐकलं की किशोर कुमार, मधुबाला, ती गाडी, हे सगळं चित्र झरकन डोळ्यासमोर येतं ना, आणि मग आठवतो तो एव्हरग्रीन असा चलती का नाम गाडी हा चित्रपट। या चित्रपटाची एक वेगळीच मजा आज मी तुम्हाला सांगणार आहे, बरं का। किशोर कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती खरी, पण त्यांना वाटलं की हा चित्रपट सुपर फ्लॉप होणार, बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटणार, पण झालं उलटच। चित्रपट खूप चालला, प्रचंड हिट झाला, भरपूर कमाई झाली, आणि अजूनही हा चित्रपट पाहावासा वाटतो, हेच त्याचं खरं यश। या चित्रपटात किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार या तीन भावांनी, ज्यांना गांगुली ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं, त्यांनी अभिनय केला। शिवाय त्यात वापरलेल्या गाड्यांचा सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून वापर करण्यात आला होता, बरं का। आणि या सगळ्यात चेरी ऑन द टॉप म्हणजे ब्युटिफुल, चार्मिंग आणि ग्रेटेस्ट आर्टिस्ट मधुबाला। या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लड़की भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का, आणि 5 रुपया 12 आणा। या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं। अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते। याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला, तेव्हा किशोर कुमार सत्यन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं। या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया, अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 29 30 41 42।

0: रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920114917.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चलती का नाम गाडी या एव्हरग्रीन चित्रपटाबद्दल या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता

हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते. याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला तेव्हा किशोर कुमार सत्येन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि आता ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं हे लोकप्रिय गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, आपण ऐकला देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम. 7:40 होत आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नेहमीप्रमाणेच माझ्या सोबत आहे हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. मला ऍक्च्युली काय करायचं आहे की जे जे आपण एपिसोड करतो ह्याच्यातनं मला जे लोकांचे गैरसमज असतात किंवा लोक जे स्वतःला कारण देत असतात की हे असल्यामुळे मी वजन कमी करू शकत नाही, ते असल्यामुळे माझं वजन वाढतं, हे असल्यामुळे हा प्रॉब्लेम, हे सगळे गैरसमज काढून प्रत्येक व्यक्तीला एक हेल्दी लाईफस्टाईल जगता यावी हा बेसिकली आपला ह्याच्यातनं
3: उद्देश आहे. आणि तशा केसेस आपण सांगतो आहोत. आजची जी केस फाईल आहे त्याच्यामध्ये नाव आहे मनोज वर्मा. ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंग मध्ये आहेत. सो यांना फक्त भारतातच नव्हे तर इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा करावं लागतं. यांचा मेजर प्रॉब्लेम होता नी पेनचा आणि यांचा वेट लॉस आहे साधारण 4 महिन्यात 12 किलो 91-79 किलो.
4: ऍब्सोल्युटली. तर मिस्टर वर्मा जेव्हा मला अप्रोच झाले तर तेव्हा ते हेच म्हणले की त्यांचं ट्रॅव्हल खूप असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वजन 91 गेल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम असा झाला होता की त्यांना नी पेन चालू झाला होता आणि उठताना बसताना किंवा जिने चढताना गुडघ्यातनं आवाज पण यायचा आणि गुडघे दुखत पण होते.
3: ओके.
4: आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते नॉनव्हेज रेग्युलरली खाणारे होते.
3: ओके.
4: आणि ट्रॅव्हलिंग हा त्यांचा एक मेन कन्सर्न होता. त्यांचा जेव्हा मी लाईफस्टाईल अनालिसिस केला तेव्हा मला ह्याच 2-3 गोष्टी कळल्या की एक तर त्यांची स्लीप टायमिंग ही रेग्युलर नव्हती, झोपायला वेळ असून सुद्धा

0: दुसरी गोष्ट म्हणजे ते कधी ब्रेकफास्ट करायचे, कधी ब्रेकफास्ट नाही करायचे, फक्त लंच अँड डिनर करायचे. आणि तिसरी आणि मुख्य मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांचं शुगर कन्झम्पशन हे खूप जास्त होतं. कारण का ते दिवसातनं 5 ते 7 कप चहा प्यायचे आणि प्रत्येका चहामध्ये 1.5 ते 2 चमचा साखर ही कंपल्सरी घरी असतानाच असायची. बाहेरचे चहा तर आपल्याला माहितीये की किती साखरेचे असतात ते. तर त्यांना 2-3 गोष्टी मी अशा सजेस्ट केल्या की झोपेची टायमिंग ही रेग्युलराइज करा. भले तुम्ही 11:30 वाजता झोपा, 11:30 ते 7:30 झोपा, 11 ते 7 झोपा, 10 ते 6 झोपा,
1: पर्टिक्युलर इतक्या तासांची झोप.
0: एक्झॅक्टली, म्हणजे बॉडी क्लॉक जे असतं ते सेट होतं. आणि एकदा बॉडी क्लॉक सेट झालं की पॉझिटिव्ह हॉर्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये व्हायला लागतात आणि ते आपल्याला वजन कमी करण्याकरता किंवा हेल्दी लाईफस्टाईल जगण्याकरता आपल्याला खूप उपयोगी पडतात.
1: नक्कीच. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 3251.
0: तर मी ब्रेकच्या आधी सांगितलं की त्यांना मी स्लीप टायमिंग ही रेग्युलराइज करायला सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे साखर त्यांची पूर्णपणे बंद केली. तर त्यांचा हाच प्रश्न होता की साखर पूर्णपणे बंद केल्यानंतर काय काय लोकांना असं वाटतं की साखर बंद केली आपण खाणं की आपल्याला चक्कर येईल किंवा अशा काही
1: होईल.
0: एक्झॅक्टली. पण शुगर क्रेव्हिंग होतात किंवा शुगर लो झाल्यानंतर जी चक्कर येते ती 2 कारणांमुळे येते. पहिली गोष्ट म्हणजे वेळच्या वेळेस न खाणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 मील्स जी असतात आपली की ब्रेकफास्ट असेल, लंच असेल किंवा लंच अँड डिनर असेल, तर ह्याच्यामध्ये खूप जास्त जेव्हा आपली गॅप होते तेव्हा शुगर लो होण्याचा प्रॉब्लेम होतो आणि चक्करल्यासारखं वगैरे वाटतं. पण मी त्यांना हे कन्व्हिन्स केलं की तुम्ही माझं डायट व्यवस्थित फॉलो करा. बाहेर म्हणजे घराबाहेर असाल किंवा घरात असाल ते फॉलो केल्यानंतर तुम्हाला कुठेही शुगर क्रेव्हिंग येणार नाही किंवा असं वाटणार नाही की आपल्याला चक्कर येते किंवा शुगर लो होते. तर जे मी त्यांना डायट आखून दिलं होतं त्यात ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग स्नॅक अँड डिनर हे 4-4 तासांनी परफेक्टली अरेंज होतं. 8 तासाची झोप होती आणि 1 तासाचा व्यायाम होता. आणि 1 आठवड्यानंतर ते मला सांगत होते की एकही चमचा दिवसाभरात साखर न खाता सुद्धा त्यांना कुठेही असं वाटलं नाही की आपल्याला साखरेची गरज आहे किंवा साखरेच्या चहाची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण रिझल्ट बघायचा तर आपल्या समोर आहे 12 किलो त्यांचं कमी झालंय. आणि आज अशी परिस्थिती आहे की ज्या व्यक्तीला जिने चढताना गुडघे दुखत होते ती व्यक्ती आज 20-20, 30-30 स्क्वॉट्स करते रोज. त्यांचा नी पेन कम्प्लिटली गेला, 12 किलो वजन कमी झालं, साखर खायची सवय बंद झाली, बॉडी क्लॉक सेट झालं. ते मला असंही सांगतात की त्यांचा चेहरा आता अजून फ्रेश दिसायला लागला, एनर्जी लेवल्स वाढल्यात. सो बेसिकली सांगण्याचा उद्देश आहे की हे सगळं एकमेकाशी निगडीत असतं. असं नसतं की फक्त वजन कमी झालं आणि बाकी काही नाही झालं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या सुधारतात,
1: पॉझिटिव्ह चेंजेस होतात. याच पॉझिटिव्ह पॉइंट वरती आज वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 3251. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रमने आज आपल्याशी पॉझिटिव्हिटी बद्दल खूप छान गप्पा मारल्या. अशाच गप्पा पुढच्याही भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: सकाळचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आय व्ही एफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी.
2: श्रोते हो नमस्कार. आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर.
3: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे. आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते. पुन्हा गाडगी सन्सकडे आरजी कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे. हे नैसर्गिक खडे पाचू माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात. तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात. तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे. त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलं आहे. हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे.
2: मोडक साहेब, आपल्या पुना गाडगे आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
3: आपण इतर ठिकाणचं एक वेळ

0: थोडा विषय बाजूला ठेवू. आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात, त्याच्यावर आपण जी आय आय किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो. त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो, परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात. बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा.
1: मोडकसर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
0: नक्कीच. आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात, पाचूए, माणिके, मोतीये, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात, तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं.
1: बर,
0: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात. तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागलेत. इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे नैसर्गिक खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोलकी डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचा असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणार आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ती सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे, कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडकसर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते, धन्यवाद. पुन्हा काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत. सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून. हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट

0: ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायसेस बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा शेवटचा एक अजून प्रकार म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बायस, ज्याला फाजिल आत्मविश्वास असं म्हणतात, तर आज त्याबद्दल आपण बोलूयात.
1: सो फाजील आत्मविश्वास, मॅडम बघा, लहानपणी सगळ्यांनीच आपण ऐकलेली गोष्ट आहे, ससा आणि कासव. आता जेव्हा रेस लावायची आहे आणि मला जिंकायचंय हे पक्क माझ्या मनात आहे आणि मला गॅरंटेड माहिती आहे की कासव अजिबात पळू शकत नाही आणि जिंकणार मीच आहे, असा जेव्हा कॉन्फिडन्स माझ्या मनात आहे मी धावायला लागतो. तर मला माहिती आहे कासव वेगाने धावू शकत नाही, ते हळूहळू त्याची पावलं दबकत घेत पुढे येणार आहे. मग मी काय करतो, अर्ध अंतर कापल्यानंतर शांत होतो, रेस्ट घेतो आणि पडून राहतो आणि ग्रॅज्युअली मला लक्षात येत नाही किती वेळ निघून गेलेला आहे. या सगळ्या वेळेअंती कासव हळूहळू का होईना पुढे सरकलेलं असतं. जेव्हा रेस्टी संपायची वेळ येते कासव माझ्या पुढे गेलेला असतं. तर ही गोष्ट काय दर्शवते मॅडम, जेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडन्स फाजील आत्मविश्वास घेऊन इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय तिथे आपण स्वतःला मोठ्या तोट्यात नेणार आहोत. अनेकदा थोडं छोटस यश मिळालं की गुंतवणूकदाराला काय वाटतं की तो तज्ज्ञ झाला. असे खूप लोक व्यवहार करतात, ट्रेडिंग करतात आणि अनावश्यक जोखीम घेतात. जास्त व्यवहारांमुळे आपल्याला ब्रोकरेज आणि टॅक्सही मोठा आपला कापला जातो आणि आपला नफा निघून जातो. मूळ भांडवल धोक्यात येतं. आपला ओव्हर कॉन्फिडन्स हा न बाळगता बाजार दोन्ही दिशेला जाऊ शकतो वेगानं, म्हणजे तो वेगानं उंची गाठवू शकतो, नव्यानं उंची गाठवू शकतो, तितक्याच वेगानं अतिवेगानं तो खालीही येऊ शकतो. तर ते नुकसानही माझं होऊ शकतो. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स न ठेवता एक कन्सिस्टन्सी ऑफ इन्व्हेस्टमेंट ही कशी असली पाहिजे आणि ती सिस्टमॅटिकली कशी असली पाहिजे, सो दॅट माझं वेल्थ क्रिएशन योग्य पद्धतीने होईल, माझ्या गरजेसाठीचा पैसा योग्य पद्धतीने कसा साठवला जाईल. म्हणूनच आपण म्हणतो ना, साठवणं गुंतवणूक योग्य वेळी मी करेन. सो आणि ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, की जिथे सिस्टमॅटिक वे मला फॉलो करता येतो आणि कासव जरी मी झालो तरी मी माझ्या रेसमध्ये जिंकू शकतो, मला लागणारा कॉर्पस मी अचीव करू शकतो. सो ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, कॉन्फिडन्स हा नक्की ठेवा.
0: असाच सल्ला उद्या सुद्धा ऐकूयात, पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन. म्युच्युअल

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: आकाशवाणी पुणे विविध भारती 101 FM वरून आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळचे 8 वाजले आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. अमेरिकेनं H-1B व्हिसा कार्यक्रमांतर्गत कर्मचारी नियुक्त करताना दिल्या जाणाऱ्या किमान वेतनामध्ये पूर्वी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 30% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे परदेशी नागरिकांच्या परिणामी अमेरिकन नागरिकांच्या वेतनात कपात केली जाण्याचे प्रकार रोखण्यास मदत होईल. या नवीन नियमामध्ये प्रवेश पातळीपासून ते अत्यंत अनुभवी अशा चारही श्रेणीमधील कर्मचाऱ्यांचं किमान वेतन वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. यामागील युक्तिवाद असा आहे की वेतनाचे सध्याचे स्तर 20 वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते आणि ते अमेरिकन कामगारांना पुरेसं संरक्षण देण्यात अपयशी

0: करत आहेत. या नवीन नियमावर 26 मेपर्यंत लोकांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. या नियमानुसार प्रवेश पातळीवरील कामगारांचं प्रचलित वेतन वाढवून 97,746 अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं प्रस्तावित आहे. जुन्या दरांच्या तुलनेत ही वाढ 33.39% आहे. हे प्रचलित वेतन शहरानुसार भिन्न असतं. प्रस्तावित नियमांना प्रचंड समर्थनापासून ते विरोधापर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विरोधकांचा युक्तिवाद असा आहे की प्रचलित वेतनवाढीमुळे लहान कंपन्यांना आता प्रवेश पातळीच्या पदांसाठी नवशिक्यांना कामावर ठेवणं शक्य होणार नाही. केंद्र सरकारनं केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त संस्था आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या बाह्यस्रोत आणि कंत्राटी कामगारांसाठी संरक्षण अधिक भक्कम करण्याकरता कामगार कायद्याशी संबंधित नवीन उपाययोजना लागू केल्या आहेत. कामगार कायद्याचं पालन थेट सरकारी कंत्राटं आणि बोलीसाठीच्या पात्रतेशी जोडून या उपाययोजनांद्वारे कंत्राटी कामगारांना होणारा वेतन देयकातील विलंब आणि वैधानिक देयकांमधील चूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या 15 वर्षांखालील गटातील 9 मुलींनी विविध वजन गटांमधून अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या मुलींना सुवर्णपदकं मिळण्याची आशा उंचावली आहे. पुणे आणि परिसरात सध्या दुपारनंतर आकाश ढगाळ राहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. कमाल तापमान 39 तर किमान 24 अंश सेल्सिअस राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आता ऐकणार आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.

0: ही भक्तिरचना आपण ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गवर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202-24-35-15-35।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका।
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध।
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
1: संपर्क 0204235535।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात रमेश अणावकर यांनी लिहिलेली ही भक्तिरचना. या भक्तिरचनेला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा.
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
5: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते.

0: आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
1: डॉक्टर दूधमाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
0: संपर्क 0204235535.

0: टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंतनाला स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस, आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
2: एनडीए मध्ये जायचंय?
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
5: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
4: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
5: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

ही भक्तिरचना होती संत एकनाथ यांची, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. या भक्तिगीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी.

0: टपट टप करती सुनी टपट टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: याबरोबरच आपला आजचा लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत।
3: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 8:30 वाजले आहेत। आता ऐकणार आहोत कार्यक्रम द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली।
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
7: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित।
8: इंटरनेट बँकिंग,
7: मोबाईल बँकिंग,
8: व्हॉट्सअप बँकिंग,
7: ई KYC,
8: NEFT, RTGS,
7: IMPS,
8: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
7: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच।
8: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय मातृदिन, त्यायोगे आजची गदिमांजली आई या विषयाला समर्पित. आई म्हणजे ईश्वराचं

प्रत्यक्ष रूप. असं म्हणतात की ईश्वराला प्रत्येकाच्या सोबतीकरिता भूतलावर येणं शक्य नव्हतं तेव्हा त्यानं आईची निर्मिती केली. आईची महती सांगताना तिच्याबद्दल निस्सीम प्रेमाची वर्णनं गदिमांनी आपल्या गीतांमधून केली आहेत. हो, करू या कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रमाची सुरुवात गदिमांच्या या गीतातून, श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेली ही रचना कृष्णा कल्ले यांच्या स्वरात.

आपल्याला आईच्या भूमिकेत जाता आलं तर कशा भावना असतील हे गदिमांनी एका गीतामधून मांडलं आहे. ऐकूया श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या, उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतामधून गदिमांचे विचार.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

मणी टीव्हीवरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 1149 17.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बालपण म्हटलं की बाळाकडून खोड्या, चुका होणं एक स्वाभाविक गोष्ट. आई रागावते तेव्हा कधीकधी रागे भरते. वेगवेगळ्या शिक्षा, आबोला आणि क्वचित तर चक्क मार मिळतो. पाहूया गदिमा आपल्या गीतांमधून काय सांगतात आई चिडल्यानंतर. ऐकवत आहोत सुलोचना चव्हाण, जयश्री गडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आणि वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गदिमा गीत.
2: आई चिडली, बाबा चिडले, भाऊ चिडला. आई चिडली, बाबा चिडले.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लहान मूल घरात आलं असलं की त्याला अधूनमधून एक प्रश्न कायम विचारला जातो की तुला आई आवडते की बाबा. आता यात आपला बाळ नेहमीच चतुराईने काहीतरी उत्तर देतो. गदिमांनी देखील आपल्याला त्यांच्या गीतामधून असंच एक उत्तर लिहून ठेवलं आहे. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं हे गदिमा गीत.

बाबांचा क्रमवरती राही त्यांच्या पाया पडते आई।

कार्यक्रमात एका गीताच्या या समावेशानंतरच आजची गदिमांजली खऱ्या अर्थानं पूर्ण होईल. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता डावजेकर यांनी संगीत दिलेलं हे गदिमा गीत.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरात आकाशवाणीच्या केंद्रांच्या विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याचाच एक भाग म्हणून आकाशवाणी सांगलीनं काल चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव आप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. ब्राह्मण समाजाची वर्षानुवर्ष मूळ भूमिका समाजाचं प्रबोधन करण्याची, दिशा देण्याची आणि नैतिकता जपण्याची राहिली आहे, ती पुढेही सुरू ठेवावी लागेल अशी अपेक्षा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे चंद्रकांत पाटील आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत काल भव्य ब्राह्मण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे काल देशभरात या वर्षातील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं. यात विविध प्रकारच्या वादांचं निवारण हाती घेण्यात आलं. यामध्ये तडजोडीस पात्र असलेले फौजदारी खटले, धनादेश न वाटल्याची प्रकरणं आणि बँकेच्या वसुलीशी संबंधित वादांचा समावेश आहे. 2023 ते 2025 या कालावधीत एकंदर 12 राष्ट्रीय लोक अदालतींचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या माध्यमातून 26 कोटी खटल्यांचा निपटारा करण्यात आला. नवनवीन तंत्रज्ञानामुळे जग बदलत असून वेगवेगळे विचार आणि संकल्पना जागतिक पातळीवर रूढ होत असताना या सर्व संकल्पनांना समांतर शैक्षणिक व्यवस्था उभी करण्याचं काम रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं केलं जात आहे, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पूर्णतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करताना ते काल सातारा इथं बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: या गीताबरोबरच आपला आजचा द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक कदिमांजली हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर अभिनव बोरकर आज घेऊन आलो आहे एक अशी लेखणी जी अत्यंत प्रतिभाशाली कवी कवींनी दिलेली आपल्याला देण आहे. आज त्यांचा स्मृतिदिन अर्थात नाग देशपांडे यांचा आज स्मृतिदिन म्हणून त्यांनी लिहिलेली लेखणी आज या कार्यक्रमात समावेश करत आहोत.

0: जी एन जोशी यांच्या स्वरात ही रचना होती ना घ देशपांडे यांची.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 020-670-29100.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

0: नुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-9422222.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नाग देशपांडे यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909 रोजी बुलढाणा जिल्ह्यात शेंदूर चणे या गावी झाला. जन्माच्या दिवशी नागपंचमी असल्यानं त्यांचं नामकरण नागोराव असं करण्यात आलं. पुढील शिक्षण त्यांनी मेहकर, खामगाव तसंच नागपूर येथे घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना त्यांनी एक गीत लिहिलं जे अत्यंत प्रसिद्ध झालं. ऐकूया ते गीत जी एन जोशी या त्यांच्या परममित्राच्या स्वरामध्ये.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, लाखात अशी लेखणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आजची लेखणी केंद्रित आहे ना घ देशपांडे यांच्यावर. ना घ देशपांडे यांचे अभिसार, कंचनीचा महाल, खूणगाठी, गुंफण, शीळ, सुगंध उरले सुगंध उरले असे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच कवी आणि कविता, ना घ देशपांडे यांची कविता अशी पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. सुधीर फडके यांनी गायलेलं एक असं प्रसिद्ध गीत आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: बेड.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझल अँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते

0: नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: नाघ देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण लेखणीमध्ये नाघ देशपांडे यांनी केलेल्या काही रचना ऐकत आहोत. खूणगाठी या काव्यसंग्रहासाठी नाघ देशपांडे यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसंच गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी देखील त्यांना लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं हे गीत.

0: या गीताबरोबरच आपला आजचा लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवरून.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकणार आहोत कार्यक्रम पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ययाती देवयानी या नाटकातलं हे पद रामदास कामत यांच्या स्वरात. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या पदाला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। नव्या

आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17 9920 11 4917.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेलं आणि संगीत दिलेलं हे नाट्यपद मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात.

यानंतरचं नाट्यपद निवडलं आहे संत कानोपात्रा या नाटकामधून आशा खाडीलकर यांच्या स्वरात. न. व्ही. कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पद मास्टर कृष्णराव आणि पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलं आहे.

पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: याचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसं आहात?
2: काय झालं?
3: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: यानंतर ऐकूया पाणीग्रहण या नाटकामधून बकुळ पंडित यांच्या स्वरात हे नाट्यपद. परखे यात्रे यांनी लिहिलेलं, याला संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत संन्यस्त खडक या नाटकातील मास्टर दीननाथ यांनी गायलेलं हे नाट्यपद.

0: याबरोबरच आपला आजचा पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 झाली आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एन रंगासामी यांची पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर नायब राज्यपाल के कैलासनाथन यांनी रंगास्वामी यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानुसार येत्या 13 मे रोजी रंगासामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 9 एप्रिलला पार पडलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीत AINRCच्या नेतृत्वाखालील NDAला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर रंगासामी 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्यांना दिलेल्या पुरस्कारातून त्या व्यक्तीला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी व्यक्त केलं. ते काल सोलापुरात डॉ लक्ष्मीनारायण बोल्ली स्मृती साहित्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ रणधीर शिंदे यांना प्रदान करताना बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी काल आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाला सदिच्छा भेट दिली. आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं प्रसारित केल्या जाणाऱ्या आम्ही या कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणासाठी आल्यानिमित्त त्यांनी आवर्जून प्रादेशिक वृत्त विभागाला भेट देऊन या विभागाच्या कामकाजाबद्दल कौतुक केलं. तसंच आजही आकाशवाणीच्या बातम्यांची विश्वासार्हता जनमानसात कायम टिकून आहे असं त्यांनी सांगितलं. अनेक दिग्गज कलाकार, लेखक, संगीतकार यांच्या सानिध्यानं पावन झालेल्या आकाशवाणी पुणे केंद्राला आपल्याला भेट देता आली हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अनेक कलाकारांची सुरुवात ही आकाशवाणी माध्यमातूनच झाल्याचं स्नेहल तरडे यांनी यावेळी नमूद केलं. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य, अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10 आहेत. ऐकणार आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला सक्सेस अॅबेकस अँड एज्युकेशन.
7: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबेकस.
9: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अॅबॅकसचे CEO किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
10: नमस्कार मॅडम.
9: आम्ही असं बघितलंय की सक्सेस अॅबॅकसच्या खूप साऱ्या फ्रँचायझी आहेत आणि खूप जण सक्सेस अॅबॅकस शिकवतात मुलांना आणि मुलं घडवत आहेत, त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवत आहेत. तर या फ्रँचायझी नेमकं कोण घेऊ शकतं आणि त्याची प्रोसेस काय आहे या बद्दल आज बोलूयात.
10: सक्सेस अॅबॅकसचे फ्रँचायझी विशेष

0: पदवीधर महिला हे घेऊ शकतात. पदवीधर महिला त्याचबरोबर ज्यांचे खासगी क्लासेस आहेत, प्ले स्कूल आहेत, असे लोक हे सक्सेस अबॅकसचे फ्रँचायझी घेऊ शकतात. विशेषतः ज्यांना लहान मुलांना शिकवण्यामध्ये आवड आहे किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना चांगलं करिअर करायचं आहे, असं कोणताही व्यक्ती, पुरुष किंवा महिला, हे सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊ शकतात. आता महिलांचं प्रमाण ह्यामध्ये आमच्याकडे फ्रँचायझी घेण्याचं साहजिक जास्त आहे.
1: तुम्ही म्हणालात की पदवीधर, तर कुठल्या शाखेचं पदवीधर असणं गरजेचं आहे असं काही आहे का?
0: असं काही विशिष्ट शाखेचाच पदवीधर पाहिजे असं काही गरजेचं नाही, कारण की त्याला अबॅकस शिकवण्यासाठी जे टीचर ट्रेनिंग लागतं ते फ्रँचायझी घेतल्यानंतर आमच्या सक्सेस अबॅकस संस्थेमार्फत त्या व्यक्तीला अबॅकसचा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड केला जातो. त्याला सर्टिफिकेशनची प्रक्रिया त्याची पूर्ण केली जाते आणि त्यानंतर ते स्वतःचे अबॅकसचे क्लासेस सुरू करू शकतात. अट एवढीच आहे की लहान मुलांना शिकवण्याची आवड पाहिजे, पदवी महत्वाची नाहीये. तर तो कोणत्याही शाखेचा पदवीधारक असेल तर तो करू शकतो.
1: नक्कीच. म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88856-1670, 88856-1670, 888-56-1670. किरण सर, जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ट्रेनिंग देता या लोकांना ज्यांना फ्रँचायझी घ्यायची असेल, तर मग हा ट्रेनिंग पिरियड किती असतो, कशा प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं, ऑनलाईन असतं का ऑफलाईन असतं, याबद्दलही सांगा.
0: आपली जवळपास सर्वच प्रक्रिया ही ऑनलाईन राहते. म्हणजे तुम्ही आम्हाला आता संपर्क केला त्यानंतर हे डिटेल बिझनेस मॉडेल समजावं की याच्यामध्ये तुम्हाला इन्कम कशा प्रकारे होणार आहे, सक्सेस अबॅकस आमची संस्था त्या फ्रँचायझी ओनरला त्याची ऍडमिशन वाढण्यासाठी कशा प्रकारे मदत करते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक लाईव्ह वेबिनार, झूम मीटिंग वगैरे अरेंज करतो. त्यानंतर हा वेबिनार अटेंड केल्यानंतर त्यांचे जे काही फ्रँचायझी संदर्भातले प्रश्न असतात ते आमचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना क्लिअर करतात. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी घेण्याची निर्णय घेतल्यानंतर, फ्रँचायझीची फी भरल्यानंतर, त्यानंतर आपण त्यांना सर्व हे मटेरियल जे आहे, फ्रँचायझीचं किट आहे, त्यांचं टीचर ट्रेनिंग बुक आहेत, हे त्यांना घरपोच पाठवतो. त्यानंतर त्यांना एक ट्रेनर अपॉइंट केला जातो आणि त्यानंतर तो ट्रेनर त्यांना 1-to-1 लाईव्ह डेली 1 ते 1.5 तास त्यांना वेळ काढायचा असतो आणि 1-to-1 त्यांना लाईव्ह टीचर ट्रेनिंग दिलं जातं. सर्वसाधारण 20 ते 25 दिवसांमध्ये त्याचं टीचर ट्रेनिंग पूर्ण होतं आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर लगेचच ते क्लासेस सुरू करू शकतात.
1: अच्छा, मग आपल्याकडनं त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं का की त्यांनी हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे वगैरे, आणि त्याचा कसा फायदा होतो?
0: त्यांना पालकांच्या समोर जाण्यासाठी सर्टिफिकेशन असणं महत्वाचं आहे. तर त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांची एक आम्ही एक्झाम कंडक्ट करतो आणि त्याच्यानंतर त्यांना अबॅकस कोर्स इन्स्ट्रक्टर म्हणजेच अबॅकसचे टीचर असं सर्टिफिकेशन देखील आपल्या सक्सेस अबॅकस थ्रू दिलं जातं. त्याच्यानंतर ते कोणत्या पद्धतीत चालू करणार आहेत, म्हणजे आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हे क्लासेस सुरू केले जातात आणि त्यानुसार त्यांनी कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी यूज करायची ह्याचं सुद्धा गायडन्स त्यांना टीचर ट्रेनिंग कम्प्लीट झाल्यानंतर दिलं जातं.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88856-1670, 88856-1670, 888-56-1670. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का, आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
6: तर साधारण 40 इथल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅव्हिकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर

0: त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
1: अच्छा.
0: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
1: अच्छा.
0: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरा इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन एस्पिरेशन नीडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
1: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 800 50 63 934, 83 800 50 63 934, 7385063934.
0: आता या पेशंटची दुसऱ्या काय तपासणी म्हणजे छातीमध्ये जे दोष दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
1: बर बर.
0: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली.
1: बर.
0: यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व आम्ही पाहतो. आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
1: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात. पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
0: हो, तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं.
1: ओके.
0: ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
1: ओके.
0: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं.
1: ओके.
0: त्यांना त्यासाठी औषधं दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याच बरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी ज्या होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते हो, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही येऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
1: खरंय.
0: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
1: नक्कीच. म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय.
0: नक्कीच.
1: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथेच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
5: नमस्कार.
4: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर.
5: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
4: बर.
5: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते.

जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक

0: दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्याने पिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
1: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
0: एकदा एक कुटुंब आले होते, त्यांनी सांगितले आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
1: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात महाराजा छत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय, तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
6: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिले. केलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे

0: दोन तीन महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अव्हेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारण 10 किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का, पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी आहो आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःच आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689-11240.
4: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे

0: धडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 10:25 झाली आहेत. ऐकूया काही मराठी चित्रपट गीतं.

उमंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं ऋतुष घोडगे यांच्या स्वरात. बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोतेहो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतं. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्यामची आई या चित्रपटातलं गीत. प्र के अत्रे यांचं गीत संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्यामची आई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातली उर्वरित गीतं आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात, म्हणजेच 10:50. 10:35 झाले. ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम युटिलिटी विंडोज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज. श्रोते हो नमस्कार. युटिलिटी विंडोजच्या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या असंख्य ग्राहकांचा. युटिलिटी विंडोज बद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आज आपल्याबरोबर आहेत पुण्यातील प्रसिद्ध पोर्टफोलिओ मॅनेजर जयंत पाटणकर.
2: नमस्कार, मी जयंत पाटणकर. मी भांडारकर रोड पुणे इथे 7व्या मजल्यावर माझं घर आहे. तिथं मी आणि माझे कुटुंबीय गेले 12 वर्ष राहतोय. 2019 साली मी आणि माझ्या पत्नीने असं ठरवलं की आता घराचं आपण रिन्यूवेशन करूया. तर प्रकर्षाने असं जाणवत होतं की गेल्या 10-12 वर्षामध्ये भांडारकर रोड आणि लॉ कॉलेजचा रस्ता याच्यावरची ट्रॅफिक एवढी प्रचंड वाढली आहे की त्याचा 7व्या मजल्यावर असून सुद्धा आवाजाचा ट्रॅफिकचा त्रास होत होता. आणि मग सर्व घराच्याच खिडक्या बदलायचं आमचं ठरलं. तर आमचे जे प्रोजेक्ट मॅनेजर होते पुष्करराज सातारकर म्हणून, मग सातारकरांनी आम्हाला एक युटिलिटी विंडो म्हणून, मिस्टर बिबेकर म्हणून आहेत आणि त्यांचं ऑफिस आणि स्टुडिओ म्हणजे जिथे तुम्हाला प्रत्यक्षात बघता येतं की कशा प्रकारची खिडकी आहे असं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं. मग बाकीच्या प्रॉडक्ट्सबरोबरच आम्ही बिबेकरांचा जो आनंदनगर पौड रस्त्याला जे आहे आनंदनगर
3: एक्सपिरियन्स सेंटर
2: तर त्या एक्सपिरियन्स सेंटरला आम्हाला ते घेऊन गेले. स्वतः बिबेकरांबरोबर आमची भेट झाली आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही त्यांनी ते एक्सपिरियन्स सेंटर ह्याच्यासाठीच केलं कारण आनंदनगरचा जो भाग आहे तो आमच्यापेक्षा 10 पट ट्रॅफिकचा आहे. आणि मग त्यांनी खिडकी आम्हाला उघडून आणि बंद करून ही जेव्हा दाखवली तेव्हा आम्हाला विश्वासच बसेना की एवढा आवाज कमी होऊ शकतो. आणि हे त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेल्या खिडक्या आहेत म्हटल्यावर आम्ही एकदम

0: त्या पसंतच केल्या, म्हणजे आम्हाला बाकी कुठं जायची वेळच आली नाही. त्याच्यातला दुसरा भाग त्यांनी टेक्निकली असा आम्हाला समजून सांगितला की पूर्वी म्हणजे जे मी 10 वर्षापूर्वीचं जे सांगतोय त्या ॲल्युमिनियम खिडक्या म्हणजे काय, ॲल्युमिनियम आणि त्याच्यात बसवलेली काच आणि त्या सरकत्या एवढंच लोक त्यावेळेला कन्सिडर करत होते. आता विंडो ही एक सिस्टीमचा विंडो सिस्टीम असते, म्हणजे त्याचं हँडल, त्याच्या सरकणारे जे काही बॉल बेअरिंग्स असतात आणि इव्हन पाणी जेव्हा येतं बाहेरनं, कारण हा घराच्या बाहेरचा पार्ट आहे त्यामुळे पावसाचं पाणी तर येणारच, ते आत येऊ नये म्हणून काय करावं लागतं हे सर्व जेव्हा तुम्ही त्याच्यात आणता तेव्हा त्याला विंडो सिस्टीम असं म्हणतात. आणि सगळे फॉरेन ब्रँड हे या प्रकारेच त्यांचं मार्केटिंग केलं जातं. तर हे जेव्हा आम्ही बघितलं बेबेकरांच्या युटिलिटी विंडोमध्ये की अरे हे सगळं त्याच्यात आहे, तेव्हा मग आम्ही ठरवलं की हे आता बेबेकरांकडनंच घ्यायचं. पुढचा आणखी सुखकर भाग असा होता की माझ्या घरी नवीन जे रिन्युव्हेशन केलं त्याच्यात लाकडी फील सगळीकडे बऱ्याच ठिकाणी आहे, तर तो एक आम्हाला चॅलेंज होता की यांचं ॲल्युमिनियम मग आपल्या त्या लाकडी याला कसं दिसणार. मग बेबेकरांनी आमच्यासमोर आल्बमच टाकला की यातलं तुम्हाला काय हवंय ते सांगा की कुठल्या याचं फील पाहिजे. आणि मग आजही म्हणजे जेव्हा ते आम्ही आता लावून घेतलं त्यांच्याकडनं जे लाकडी फील त्याला सगळा जो आलेला आहे ते बघून आलेला प्रत्येक माणसाने मला हे विचारलं अरे हे लाकडाच्या केल्यात का कसल्या केल्यात खिडक्या. जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की ते वाजून बघा ते ॲल्युमिनियमच्याच आहेत त्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं.
1: श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटर प्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोज च प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज लागे जिथे, शांतता लाभे तिथे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
5: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320।
2: श्रोत्यांनो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत पाणी आणि पाणी साठवण्याची जागा याबद्दल। याविषयी बोलायला आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। नमस्कार संदीप सर।
3: नमस्कार।
2: मी आता म्हणलं तसं की पाणी आणि पाणी साठवण्याची जागा हा उन्हाळ्यातला एक खूप महत्वाचा विषय आहे, तर या सगळ्याबद्दल किंवा टाक्यांची स्वच्छता आणि टाकी सर्व्हिसिंग ज्याला आपण म्हणू या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
3: आता स्वच्छता आणि पाण्याचा वापर अशा दोन्हीचं चॅलेंज आपल्याला सध्या येतो या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये। आता आपण जसं म्हणतो की रुटीन बेसिसवरती गाड्या स्वच्छ करणं आणि आपण जर तेच पाणी वापरलं गाड्यांसाठी तर आपल्याला वापरण्याकरता पाणी कमी मिळू शकतं त्याच्यामध्ये, तर ते किती त्याचं आपण याच्या आधी पण आपण जनजागरण अभियान घेत होतो की पाणी आणि आरोग्य, तर त्याच्यामध्ये हा आपण विषय घेतला होता की आपल्याकडे मुळातच पाणी कमी असल्यामुळे नित्यनियमित आपण जर गाड्या स्वच्छ केल्या तर आपल्याला वापरण्याकरता पाणी मिळणार नाही। बऱ्याच ठिकाणी असं बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या पार्किंग मध्ये गाड्या असतात त्या नित्यनियमित स्वच्छ केल्याच जातात, तो एक असा एक रुटीन असतो। आपण असं आधी पण सांगितलं होतं की वापरण्याकरता पाण्याला महत्व दिलं ना आणि ते आपण फक्त जेव्हा नाही वापरायचं

0: त्याचं आपण ठेवलं तर ते गाड्या स्वच्छ राहू शकतात.
1: ओके,
0: तर त्यातला हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण स्वच्छता आणि पाण्याचा वापर हाच कळीचा मुद्दा आहे, आत्ताचा जो आहे तो. आपल्याला वापरण्याकरता पाणी नाही आहे, पण स्वच्छता करता वापरायचं का?
1: अच्छा,
0: असा एक तो कळीचा मुद्दा उपस्थित होतो त्याच्यामध्ये. तर मी असं म्हणतो की प्राधान्य आपण सध्या वापरण्याकरता देऊ, पिण्याकरता देऊ, आणि शेवटी स्वच्छता करता का देऊया. तर हे दोन आत्ता जे महत्वाचे हे आहेत तर त्याच्याकरता गरज जास्त आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण जास्त मेंटेन करणं अपेक्षित आहे. आणि जसं मग अशी मी म्हणलं की आपल्याकडे हा जो काळ आहे हा सर्व्हिस करण्याचा किंवा सेवा घेण्याचा काळ आपण असं म्हणू शकतो.
1: काहीतर
0: पाणी कमी असतं, मग कुठल्याही जे सर्व्हिस करायला पाहिजे तर आपले जे टाके असतात त्याची स्वच्छता, मग त्याच्यातले पाईप, मग त्यानंतर त्यातले पंप, की आपण ते सर्व्हिस केला की तो आपल्याला पूर्ण वर्षभर आपल्याला तो छानपैकी सर्व्हिस देऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर लेवल कंट्रोलर, जे पूर्वी आपण जसं मॅन्युअली ऑपरेट करायचो पंप चालू बंद करणं, तर आता नवीन पद्धतीमध्ये लेवल कंट्रोलचा उपयोग आपण करतो की तो नित्यनियमित तो कंट्रोल करतो आपलं पाणी जे आहे ते. तर त्याचं सर्व्हिसिंग करणं, त्याचे जे काही सेन्सर्स असतात बऱ्याच वेळा, तर तिथं दुर्लक्ष होतं आणि पाणी वाया जातं त्या त्यावेळेस, कारण ते खराब असल्यामुळे. तर आता ही ती वेळ का? तर आता तसंही पाणी कमी आहे, हातात वेळ आहे, तर आपण तो जर त्याचा विनियोग केला तर आपण या तीन याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपण ते मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर तुमची झाकणं आहेत. आता तुम्ही जर पाहिलं की बऱ्याच ठिकाणी लोखंडी झाकणं, सिमेंटची झाकणं ही बसवली जातात
1: पाण्याच्या
0: टाक्यांची,
1: वेगळे प्रॉब्लेम असू शकतात.
0: नक्कीच आहेत.
1: ते काय आहेत ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट आहेच, पण त्याआधी एक ब्रेक. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320 9822-191-320. आमची वेबसाईट www.baputservices.com.
0: आता तुम्ही बघितलं ना की बऱ्याच ठिकाणी लोखणी झाकणं असतात तर त्याला गंध चढतो.
1: ओके,
0: तर आपण ते कधीतरी बदलायला पाहिजेत. नाही बदल केला गंध सगळ्या टाक्यात उतरतो. टाक्यांसाठी पैसे खर्च करून टाक्या स्वच्छ केल्या जातात, पण ते झाकणं जे आहे ते नंतर करूया.
1: ओके,
0: त्यामुळे असा जो काही नंतर करूया जो भाग आहे, तर मी असं लोकांना सुचवतो की आता ती वेळ आहे. आपल्याला तसं प्रेशर कमी आहे, ठीक आहे, मान्य पाणी कमी म्हणल्यानंतर, पण बाकीचे जे आहेत त्याच्याकरता आपण लक्ष देऊ शकतो.
1: बरोबर,
0: ज्याच्याकरता आपला उपयोग होऊ शकतो वर्षभर. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की झाकणं जड असतात तर ते पाणी ऐकणी बनण्याकरता ते जेव्हा आपण बघतो तर ते उडी राहतात. आणि आत्ताचा जो क्षण आहे ना की पाणी सगळ्यांना लागतं, पक्ष्यांना पण लागतं, बाकीच्या प्राण्यांना पण लागतं. तर माझं असं म्हणणं की त्या प्राण्यांना आपण आतून टाकीत काढण्यापेक्षा ते टाकीत जाऊ नये अशी आपण व्यवस्था केली तर त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. का तुम्ही जर बघितलं ती पक्षी, घार, मांजरी, उंदीर या सगळ्यांना देखील त्याची गरज पडते, जशी आपल्याला पाण्याची गरज पडते तशी. तर त्याच्याकरता मी असं म्हणतो की त्यांना तर गरज आहे मान्य आहे, पण तुमची झाकणं जर व्यवस्थित असतील, वेळच्या वेळी आपण जर मेंटेन केली असतील, टाकी स्वच्छ करताना बघितले असतील, त्याचं रिपोर्टिंग केलं असेल, तर आपण ते जर मेंटेन केलं तर या हे पडून तिथं जे काही अजून इन्फेक्शन तयार होऊ शकतं तर ते आपण टाळू शकतो त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी घार आणि हे जे काही प्रकरण आहे पक्ष्यांचं ते आढळून आपलं येतच नित्यनिमित्त. म्हणजे वास येतो ही तक्रार असते. म्हणजे कसं होतं की आपण न बघितल्यामुळे की आपण नंतर करूया टाक्या स्वच्छ, एखादा मेंबर आता नको सांगतोय, पण ते नंतर म्हणून राहून गेल्यानंतर मग ते पक्षी पडल्याचं पाणी पिण्याची वेळ येते.
1: याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320 9822-191-320 आमची वेबसाईट www.baputservices.com. संदीप सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की झाकणं टाक्यांची जी असतात पाणी साठवण्याच्या टाक्यांची, ती सुद्धा का वेळच्या वेळेला दुरुस्त करायला हवीत, कारण उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा त्याच्यात पक्षी पडतात किंवा बाहेरचे प्राणी असतात ते आलेले असतात आणि यातून होणारं इन्फेक्शन जास्त असतं.
0: तर त्याच्याबद्दल मला सांगत होतं की तुम्ही जर नित्यनियमित आपण आता जसं वर्षभर सांगतोय की आपण त्याची कन्सिस्टंट, आपण त्यात कन्सिस्टंट असो किंवा आपण सातत्य ठेवलं, तर आपल्या या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता येतं. टाकी स्वच्छ करणं हा तर महत्वाचा भाग आहेच. पाणी जसं बदलतं, पाण्याची क्वालिटी बदलते, तसं टाकी अस्वच्छ होऊन जातात. कमी दाबाने पाणी येतं असं आपला निरोप असतो. कमी दाबाने पाण्यानंतर ते जे पाईपातली जे काही घाण असते ती सगळी येऊन त्या टाकीमध्ये जाते आणि मग ते टाक्या अस्वच्छ राहतात.

0: टाक्या अस्वच्छ म्हणलं की आपण म्हणतो की आपण ते पहिले टाक्या स्वच्छ करूया त्याच्यामध्ये आणि नंतर आपण हे बघूया. पण नंतर म्हणण्यापेक्षा कुठली वेळ तर हीच ती वेळ असते की आपण ते सगळं मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. जसे काही कंपन्या आहेत की त्यांचा आपल्याला रिपोर्ट येतो की बाबा या दोन गोष्टी तुमच्या खराब आहेत, म्हणजे एक सेन्सर खराब आहे, तुमचं पंप समजा नादुरुस्त आहे, तो आपल्याला कळू शकतो. त्याचे जे फुटबॉल्स आहेत टाकीतले जे पाईप जिथून ते पाण्याचा उपसा होतो ते बऱ्याच वेळा गंजलेले असतात, ते तुटलेले असतात, फुटलेले असतात. तर आपण असं म्हणतो की ते तुम्ही दुरुस्त केले ना तर तुम्हाला ही सगळी जी काही स्वच्छता जी आहे त्यातला हा एक भाग म्हणून आणि आपण ते सातत्याने मेंटेन केलं तर आपल्याला त्या टाकीचा पूर्ण उपयोग करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
1: बरोबर
0: माझं काय म्हणणं की आपण टाकी बांधली आहे, आपण तेवढा खर्च केलाय त्यावेळेस त्याच्यामध्ये
1: तर पूर्ण उपयोग
0: ते बांधली आणि कोण लक्ष दिलं नाही, ते पक्षी पडलेले आपण पाणी पितोय, फुटबॉल खराब आहे, ते फिल्टर होत नाही पाणी खालून आतमरची जाताना, त्याला गंज चढलाय, ते गंज आपण कोणी बघतच नाही आहे कारण का आपण जाता येत नाही टाकीमध्ये म्हणून, पण जाता येत नाही म्हणून त्याचा जो काही एक दुसरा आस्पेक्ट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे.
1: किंवा या सगळ्यासाठी सोल्युशन म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: सोल्युशन असं की एजन्सीज ज्या आहेत ज्या या करू शकतात आणि त्या कटाक्षाने याचा तुम्हाला रिपोर्ट करू शकतात की तुमची अशी टाकीची परिस्थिती आहे,
1: बरोबर,
0: तर आपण लगेच त्याची देखभाल करू शकतो त्याच्यामध्ये. तर याच्याकरता ते स्वच्छता मोहीम असणं अपेक्षित आहे.
2: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर 98-221-91-320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात बापू सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्या.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
4: घासते ओ घासते.
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
6: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. श्रोते हो, आम्ही आपल्यासोबत आहोत पुणे विविध भारती 101 FM म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनलवरून, आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 10:50 झालीत. ऐकूया मराठी चित्रपट संगीतातलं हे उर्वरित गीत. श्रोते हो, आज ज्येष्ठ साहित्यिक माणिक सीताराम पंत गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांचा जन्मदिन, तर कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच लिहिलेलं हे गीत.

कवी ग्रेस यांचं हे गीत आपण ऐकलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. निवडुंग या चित्रपटातलं गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण ट्यून केलं आहे आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, 10:55 झाले आहेत, ऐकूया काही संदेश.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून, अर्थात पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. 10:58 होतात. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. लोककल्याण सर्वोपरी हा दृष्टिकोन मध्यवर्ती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात देशातल्या नागरिकांनी निवडणुकांमधून भाजप इंडियाला बहुमतानं विजय केला आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज बेंगलुरू इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. देशात सध्या 21 पेक्षा अधिक राज्यात भाजप इंडियाचं सरकार असून देशातील जनता स्थैर्य आणि विकासाला प्राधान्य देत असल्याचं ते द्योतक आहे असंही पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्यासारख्या काँग्रेसच्या विविध धोरणांवर प्रखर टीका केली. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तामिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विदुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन इथं अनेक ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळं शेतीपिकांचं, घरांचं तसंच अन्य मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत पोहोचवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे तसंच सर्व संबंधित प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं. कोणताही धोका किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
0: ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: श्रोते हो, सकाळचे 11:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चंदूकाका सराफ मधुमालती.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, आज ज्येष्ठ गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्या लेखणीतून उतरलेली काही गीतं.

कैफी अजमी यांनी लिहिलेलं हे सुरुवातीचं गीत आपण ऐकलं नोनिहाल या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. श्रोतेहो कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

प्रोसेसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हसते जखम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. कैफी आझमी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार।
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार।
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ।

0: ज्ञानेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय.
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.

0: खपट खपट पत्थर ती सुने खपट खपट खपट।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706।
2: श्रोतेहो, चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। यामध्ये आपण ऐकतोय ज्येष्ठ गीतकार कैफी आझमी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेली काही गीतं। कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात शोला और शबनम या चित्रपटातलं गीत। कैफी आझमी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे खय्याम यांनी।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा, 8888942222.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
6: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
7: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
6: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आरती मुखर्जी आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात दो दिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कैफी आझमी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं हेमंत कुमार यांनी. श्रोते हो, ज्येष्ठ गीतकार कैफी आझमी यांच्या

ज्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या लेखणीतून उतरलेली काही गीतं कार्यक्रमात आपण ऐकली. कार्यक्रमाचा यानंतरचा भाग ऐकणार आहोत काही क्षणातच.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: एनडीए मध्ये जायचंय.
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
5: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
4: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम.
6: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
7: वा,
6: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
4: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
8: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम. श्रोते हो, आज भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि राजश्री प्रोडक्शन्सचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांचा जन्मदिन. कौटुंबिक चित्रपट निर्मिती हा त्यांचा हातखंडा आणि खासियत. अत्यंत संवेदनशील विषयांना हळुवारपणे हाताळत त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवून गेले. तर कार्यक्रमात आता ऐकूया ताराचंद बडजात्या यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी निर्मिती केलेल्या काही चित्रपटातली गीतं. सुरुवातीला येसुदास आणि हेमलता यांच्या स्वरात चितचोर या चित्रपटातलं गीत. रवींद्र जैन यांनी हे गीत लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
5: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला? अरे
6: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
7: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
6: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: चंदुकाका सराफ मधुबालती हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात आपण ऐकतोय ज्येष्ठ भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी निर्मिती केलेल्या काही चित्रपटातली गीतं ऐकूया. उपहार या त्यांच्या चित्रपटातलं गीत मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में, कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी। आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी। बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे।

0: गीत गाता चल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन. श्रोते हो, याबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आम्ही बोलत आहोत पुणे विविध भारती 101 FM वरून, म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. श्रोते हो, 11:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली कौशल्य सातत्यानं विकसित करावीत, आपली क्षमता विस्तारत राहावी आणि आपल्या

0: ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी पूर्ण निष्ठेनं आणि सार्थ हेतूनं करावा, असं आवाहन डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील यांनी केलं. ते काल विद्यापीठाच्या 17व्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलत होते. 2003 स्थापना झाल्यापासून हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता, नवनवीन प्रयोग, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असलेलं एक बहुविद्याशाखीय केंद्र म्हणून नावारूपाला आलं आहे, असंही कुलपती पाटील यावेळी म्हणाले. राज्यातले शेतकरी दर्जेदार फळं, भाजीपाला तसंच इतर शेतमालाचं उत्पादन करतात, मात्र काही ठिकाणी फळांची गोडी वाढवण्यासाठी, कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. भेसळ आणि घातक रासायनिक प्रक्रियांना प्रतिबंध घालण्यासाठी बाजार समित्यांनी नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही देण्यात आले आहेत. तर भेसळ करणाऱ्या परवानाधारकांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असंही मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं आहे. शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहम्मद यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघानं आज यजमान चीनचा एका नाट्यमय शूट ऑफमध्ये पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 4 निर्धारित लढतीनंतर दोन्ही संघांची गुणसंख्या समान राहिल्यानं सामन्याचा निकाल लावण्यासाठी शूट ऑफचा अवलंब करावा लागला. निर्णायक क्षणी आपला संयम कायम राखत या भारतीय त्रिकुटानं 5-4 विजय मिळवला. तर सिमरनजीत कौर आज नंतरच्या सत्रात उपांत्य फेरीत सहभागी होणार असल्यानं भारताला आणखी एका पदकाची आशा कायम आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण ट्यून केलं आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 12:20 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत आमचा पुढचा कार्यक्रम. तत्पूर्वी हा संदेश.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रद्धेहो, 12:01 झालाय. ऐकूया कार्यक्रम फोन इन लोभ असावा. सादर करते संजय भुजबळ.
2: फोन इन लोभ असावा.

0: हॅलो
1: हॅलो,
0: फोन इन लो बसावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
1: हा, स्वागत आपलं. हा, तुमचं कार्यक्रम असतात ही, रेडिओचं चांगलं असतात आपलं ही.
0: बाळूजी केडगावून बोलतात. बोला.
1: केडगावून बोलतोय बाळू नारायण शिंदे. ही रेडिओचं चांगलं असतात आपलं ही, कीर्तन ही, प्रभात वंदन.
0: वा, म्हणजे एकूण भक्ती ज्या कार्यक्रमात आहे, भक्ती संगीत आहे, असे कार्यक्रम तुम्हाला आवडतात असं दिसत आहे.
1: हा हा,
0: दोन्ही चॅनल ऐकता का? विविध भारतीवरून पण भक्ती संगीत सकाळी 8 वाजता प्रसारित होतं.
1: भक्ती संगीत ही, प्रभात वंदन, अजून बातम्या, गाणी, हिंदी गाणी, मराठी नऊची गाणी. हा, करमणूक होती चांगली गाण्याची, आपली गाणी ऐकत ऐकत.
0: अगदी बरोबर,
1: काम बी करतात.
0: खरं खरंच आहे. आणि आपण प्रत्येक जण शेतीशी संबंधित असतो, तुम्ही तर प्रत्यक्ष शेतीत काम करताच, म्हणून आपल्या कार्यक्रमांमधून बऱ्याचदा शेती हा विषय येतो, वेगवेगळ्या गाण्यांमधून, वेगवेगळ्या कथानकानुसार. एवढंच नाही, आता या ध्वनिमुद्रणानंतर लगेचच आम्ही कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रण करणार आहोत. त्यात प्रवीण तरडे आणि त्यांच्या सुविद्य कलाकार पत्नी स्नेहल येणार आहेत. त्यांचंही म्हणणं हेच आहे की मी शेतकरी आहे म्हणून माझ्या सिनेमात शेतीच हा विषय असतो.
1: हा,
0: तसं आपण प्रत्येक जण शेती या विषयाशी निगडीत आहोत, म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही पण शेती करतो. चल, नक्की खूप खूप आभार तुमचे कॉलसाठी आणि एकूण तुमच्या अभिप्रायांसाठी. धन्यवाद.
1: शेतीचे कार्यक्रम ऐकतो,
0: सगळेच ऐकतात शेतीचे.

0: कार्यक्रम।
1: हाँ हाँ हाँ
0: कुकु बाबर।
1: हाँ हाँ हाँ
0: हेलो, फोन इन लोभा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: नमस्कार संदीप,
0: नमस्कार।
2: मी मुनोरे तालुका पैठण येथून तनुश्री सुर्वे बोलते।
0: किती गोड बोलतेस तनुश्री तू।
2: थँक्यू। आणि सर मला म्हणजे कार्यक्रम तर आपले छान असतातच, पण मला आज थोडस व्यतिरिक्त बोलायचं होतं।
0: हो चालेल की बोल।
2: हा सर, तुम्ही कार्यक्रमाला होता 17 आणि 18 एप्रिलला,
0: बरोबर?
2: तुम्ही खूप छान कार्यक्रम केला। सर मी पण शास्त्रीय संगीत शिकते।
0: वा,
2: तर तो कार्यक्रम मला बघायला खूप आवडला। तर मला म्हणजे तुमचा आवाज जेव्हा तिथं मी ऐकला तेव्हा मला म्हणजे आमच्या भोसले सर क्लास घेतात ह्याचे शास्त्रीय संगीताचे, तर त्यांनी आम्हाला वाचण्यासाठी कसलं हे दिलं म्हणजे त्या कार्यक्रमाविषयी सगळ्यांना सांगण्यासाठी। तर त्या कार्यक्रमामध्ये तुमचं नाव मी ऐकलं संजय भुजबळ सर म्हणून, तर मला लगेच लक्षात आलं की ते तुम्हीच आहात। मी खूप म्हणजे कार्यक्रम ऐकायची तर उत्सुकता होतेच, पण तुमचा आवाज ऐकण्याची तर त्याहून उत्सुकता जास्त होते।
0: खूप खूप आभार। आमच्यासाठी पण हे खूप मोठं एक प्रोत्साहन मिळतं अशा गोष्टीतून की या नव्या पिढीला। अगदी काय वय तुझं आता?
2: सर 20 वर्षाचे आता।
0: बर, तरी ह्या नव्या पिढीला एक काहीतरी आपण देऊ लागतो आहोत, देतो आहोत, तिथपर्यंत ते पोहोचतंय याचा आम्हाला खूप आनंद असतो। रेडिओशी कसा कसा संबंध आहे तुझा?
2: हा, आणि मी जेव्हा तुमचा तिथं आवाज ऐकला तेव्हा मी पप्पांना म्हंटल की पप्पा हा ह्या म्हणजे संजय भुजबळ सरांचा मी आवाज रेडिओवर ऐकलाय तर मला तो खूप आवडतो। माझी तुम्हाला खरं तर म्हणजे भेटण्याची खूप इच्छा होते, कारण मला सर दिसत नाही डोळ्यांनी, म्हणजे 10वीपासून मला दिसायचं बंद झालंय डोळ्यांनी। तर हा, तर मग मला भेटण्याची तुम्हाला खूप इच्छा होते। म्हणजे तो कार्यक्रम मी जास्त तर मोबाईलवर पप्पांचे ऐकते, पण पहिल्यांदाच मी लाईव्ह म्हणजे लाईव्ह कार्यक्रम तो पुढे बसून ऐकला, म्हणून तेव्हा तर मला उठण्याची इच्छाच होत नव्हती।
0: खूप खूप आभार। रेडिओचे कुठले कुठले कार्यक्रम ऐकतेस ते सांग ना।
2: हो सर, पहिला कार्यक्रम तर 1 वाजता लागतो, नेक्स्ट वे
0: कार्यक्रम। बरोबर, तुझ्याच वयाच्या श्रोत्यांचा आहे।
2: हो हो सर, आणि दुसरा म्हणजे फोनिंग आपली आवड, आणि म्हणजे फोनिंगचं कार्यक्रम तर मी सगळंच ऐकते। फोनिंग आपकी पसंत, फोनिंग लोभ असावा, हा सगळे कार्यक्रम सर मी ऐकते।
0: खूप छान, असंच ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा। मला थोडस वाईट वाटलं की तू मोबाईल ऐकते म्हणालीस, प्रत्यक्ष कार्यक्रम ही ऐकला म्हणालीस, पण एक लक्षात घे, थोडीशी तुझी दृष्टी जरी कमी झाली असली तरी तुझा दृष्टिकोन हा अजिबात कमी झालेला नाहीये, तो उलट चौफेर वाढतोय, 10 दिशांना पसरतोय आणि तू 10 दिशा बघू शकतेस, जे कदाचित एखाद्या साध्या सामान्य माणसाला नाही बघता येणार।
2: हो सर,
0: हा तुझा प्लस पॉइंट नक्की लक्षात घे।
2: हो सर,
0: आणि खूप खूप आभार आजच्या कॉलसाठी।
2: हो सर, आणि मला पण तुमच्यावर बोलून खूप छान वाटलं।
0: मलाही,
2: कारण आतापर्यंत तर रेडिओवरच आवाज ऐकला होता, आज प्रत्यक्ष बोलणं झालं, मला खूप आनंद झाला।
0: धन्यवाद। हॅलो।
3: हॅलो, नमस्कार।
0: नमस्कार, फोन इन लोभा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे।
3: आठवड्याचे संपूर्ण कार्यक्रमाचे सार म्हणजे लोभा सभा कार्यक्रम।
0: नक्कीच
3: नक्की। पण मला एक आठवण सांगायची, आपल्या आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे आमच्या गावाला 2 दिवसासाठी आणले होते।
0: बर,
3: त्यांनी आम्हाला 2 माणसाला बोलून घेतलं, दुपारी 4 वाजता एक पेटीवाला आणि तबल्यावाला।
0: बर बर,
3: आणि त्यांनी तबला लावला 4:00 आता 4:00 सवय इथं काही नव्हती कोणाला, पण धरलं मी आता। पण त्यांनी विलंबित रामकृष्ण हरी चालू केल्याबरोबर दमादमाने स्वर सापडत गेले आणि चांगल्यापैकी सध्या त्यांनी माझ्या पाठीवर ताप टाकली।
0: वा वा,
3: स्वामीने। आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त तापे यांचा कार्यक्रम अजून मधून होतच असतो।
0: हो हो, ते म्हणून म्हणालो मी आज दोन्ही कॉल, तुमच्या आधीचा कॉल आणि हा कॉल, जसं रेडिओच्या कार्यक्रमांविषयीचा आहे तसंच रेडिओशी संबंधित बाहेरच्या कार्यक्रमांचा पण आहे। तुम्ही आता बघा, कीर्तन रेडिओवरून ऐकता, तुम्हाला प्रत्यक्ष साथ करायची संधी मिळाली आणि त्या साथीच्या वेळेस तुम्हाला नक्कीच रेडिओ ऐकताना जो अनुभव तुम्हाला आला की पद्धत कळली गायनाची वगैरे,

0: ती तुम्हाला बरोबर पकडता आली.
1: मी रविवारचा कार्यक्रम सोडतच नाही कीर्तनाचा.
0: हा म्हणून म्हणलं, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष साथ करताना, तेही ऐनवेळीची साथ करताना मदत झाली.
1: तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता.
0: प्रश्नच नाही, आणि आम्हालाही आनंद आहे या गोष्टींमध्ये की रेडिओ असा पण जुळला जातो समाजाशी, कलाकारांशी, सामान्यांशी.
1: त्यांचे चार दो ताप आहेत, एक शिष्य आहे तरुण परंतपे म्हणून, त्यांना दोन्ही अंग आहेत कीर्तनाचे, रामदासचे कीर्तन आणि वारकरी संप्रदाय.
0: बरोबर,
1: त्यांचा एखादा कार्यक्रम घेतला आपल्याकडे राहत बरं होईल.
0: नक्की, तुम्हाला माहितीच आहे आपली एक पद्धत आहे कीर्तनासाठी पण, जशी संगीतासाठी आहे, लोकसंगीतासाठी आहे, तसं कीर्तनासाठी पण ऑडिशन्स होतात, स्वर चाचणी होते, आणि त्यातून पास झालेल्या लोकांना आपण निश्चित आकाशवाणीवर निमंत्रित करतो. तर त्यांना नक्की ती परीक्षा दिली नसेल तर द्यायला सांगा.
1: ओके,
0: धन्यवाद कॉलसाठी. हॅलो.
2: हॅलो,
0: फोन इन लोभासवा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
2: ज्योती मुसपाडे बोलते. थँक्यू सर.
0: बोला ज्योती.
2: हा, कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: आभार.
2: आणि ते स्वाती मारवाडी मॅडम तुमच्याकडे जॉईन झाल्या, त्या इथं होत्या आधी औरंगाबाद वरून बोलते मी, छत्रपती संभाजीनगर वरून.
0: बरोबर, आमचे सहकारी आहेत, त्या अनेक कार्यक्रम सादर करतात, ट्रान्समिशन मध्ये असतात.
2: हो, खूप छान त्यांचं, म्हणजे खूप छान असं हे बोलणं असतं.
0: नक्कीच.
2: इथं होते तेव्हा मी, तर मी त्यांना खूप मिस केलं, विचारलं होतं.
0: बरोबर.
2: तर आता ते पुणे आकाशवाणीवर ऐकू येतो त्यांचा आवाज.
0: नक्की. एक पॅनल असतं आमचं अनाउन्सर्स, त्यावर त्याच छत्रपती संभाजीनगरला असताना तिथे काम करत होत्या,
2: आणि
0: त्या त्यांच्या सर्व्हिस, त्यांचा तो अनुभव इथेही त्या वापरू शकतात, म्हणून इथेही त्या असतातच.
2: हो, आवाज खूप छान आहे त्यांचा, खूप सुंदर आहे.
0: नक्कीच, नक्कीच. एकूण तुम्ही अनेक स्टेशन ऐकता असं दिसतंय.
2: हो.
0: कुठले कुठले केंद्र ऐकता?
2: मी नागपूर, नागपूरचा हॅलो डॉक्टर, तुमचे आकाशवाणी पुणे. आणि मला एक सांगायचं होतं, कालची कथा होती ना,
0: ती संध्याकाळची गोष्ट होते.
2: नाही नाही, दुपारी भगिनी मंडळ मध्ये.
0: भगिनी मंडळ मध्ये वनिता मंडळ, बरोबर.
2: तिथं अनपेक्षित कथा युट्यूब चॅनल वर टाका. व्यक्तिभेद कार्यक्रमात बघा, पालकांनी मुलांशी कसं वागावं असं झालं होतं, पण ते आता त्यांचं हे नाही आठवत डॉक्टरांचं नाव, ते पण टाकलं तर बरं होईल. मला ऐकायला नाही भेटलं, सकाळी होतं ना.
0: बरोबर.
2: मी पुणे FM वर दुपारी ऐकलं 2:30 पण ते पूर्ण ऐकायला नाही भेटलं.
0: बर
2: पुणे, हा तेवढं मग जर टाकलं तर बरं होईल.
0: नक्की, आपण अनेक कार्यक्रम युट्यूबवर टाकतो, ज्यांना ज्यांना ज्या ज्या कार्यक्रमांना म्हणजे पुन्हा प्रसारणाची म्हणा, पुन्हा एकदा ऐकण्याची व्हॅल्यू असते, ते मूल्य असतं पुन्हा एकदा ऐकण्याचं.
2: पालक आणि मुलांचा संवाद
0: म्हणून तर तो येऊ शकेल.
2: व्यक्तिभेद कार्यक्रम
0: नक्की
2: सोमवारी होत
0: होता. नक्की युट्यूबला चेक करा असेल.
2: हो हो हो हो, चालेल ना.
0: चला, खूप खूप धन्यवाद.
2: अनपेक्षित कथा पण छान होती कालची.
0: नक्की ऐका, नेहमीसाठी आमच्या संग्रही असणार आहे.
2: हो हो हो, चालेल.
0: धन्यवाद.
2: थँक्यू.
0: हॅलो.
3: हॅलो,
0: फोन इन लोभासावा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
3: आपण संजय भुजबळ का बोलतात ना?
0: बोलतोय.
3: हा, पहिल्यांदाच झालं बोलणं.
0: अरे वा,
3: मुलाखती फार छान घेतात.
0: धन्यवाद. आपलं नाव कळेल?
3: आणि राधिका बोधनेर बोलते मी.
0: बोला बोला.
3: हा, आणि विशेष गीत गंगा पण फार आवडत तुमचा.
0: हो, त्याची मी आता पहिल्याच कॉल मध्ये आठवण करून दिली. आता हे ध्वनिमुद्रण संपलं, आपण शनिवारी हे ध्वनिमुद्रण करत आहोत 11:00, हे संपलं की आपले लोकप्रिय कलावंत, दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे आणि त्यांच्या सुवेद्य कलाकार पत्नी स्नेहल या आम्ही कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग साठी येत आहेत, तर त्यांचंही तुम्हाला ध्वनिमुद्रण ऐकता येईल.
3: सुलभा तेरणेकरांचे मी लेख वाचत होते, ते पूर्वी स्वराज्य म्हणून साप्ताहिक येत होत, त्यांच्यात लेख येत होते, पण प्रत्यक्ष त्यांची मुलाखत ऐकल्यावर इतकं छान वाटलं ना.
0: बरोबर,
3: छान झाली ती मुलाखत सुलभा तेरणेकरांची.
0: धन्यवाद.
3: आणि आता सध्या 101 उमा सदन एकदम फॉर्मला आहे कार्यक्रम,
0: अगदी टॉपला,
3: खूपच छान. आणि सखी विश्व
0: होय
3: फार, वनिता मंडळ मध्ये सविता जेरे आणि परवा अर्चना साने, संज्ञा कुलकर्णी आणि

0: अशा ताईंचं ते मुलाखत घेतलेला थोडा भाग ऐकवला
1: हो
0: त्या सखी विश्वामध्ये.
1: अगदी अगदी
0: त्यांचा आवाज ऐकून अशा ताईंचं खूप छान वाटलं.
1: खरं तर दररोजचा एक तासाचा हा कार्यक्रम आहे आणि महिला विश्वातले अनेक विषय यात समाविष्ट असतात. वेगवेगळ्या कलाकारांना बोलून वेगवेगळं लिखाण करून जी नावं आत्ता तुम्ही घेतली आहेत या आमच्या अनेक कलाकारांनी त्यात आपला जीव ओतून कार्यक्रम तयार केलेत.
0: हो हो
1: म्हणून तो प्रत्येक विषय तुम्हाला आपला वाटतो भिडतो.

0: कलाकारांनी त्यात आपला जीव ओतून कार्यक्रम तयार केलेत. म्हणून तो प्रत्येक विषय तुम्हाला आपला वाटतो, भिडतो. फोन इन कार्यक्रम असतील त्यातूनही तुम्ही थेट बोलू शकता त्यांच्याशी.
1: आणि एकशे एक उमासदमध्ये तुमचा पण थोडा मागच्या एका भागात सहभाग होता.
0: हो, अज्ञबद्ध तो असतो जशी आवश्यकता असेल. निलिमा पटवर्धन या आमच्या अधिकारी, मी अज्ञबद्ध असतो.
1: आता अमृतसर इथं एक कार्यक्रम त्याचं ना, ते पुण्यावर जास्त जाहिरात नव्हती त्यामुळे कळला नाही तो कार्यक्रम.
0: कुठला कुठला?
1: विविध भारतीला असतो अमृतसर
0: इथं
1: तो कार्यक्रम.
0: बरोबर, बरोबर, प्रायोजित कार्यक्रम आहे, प्रसाद कुलकर्णी सादर करतात आणि याची जाहिरात दररोज असतेच. प्रमो ज्याला म्हणतो आपण तो तसा जरी नसला, कारण हा प्रायोजित कार्यक्रम आहे, पण यांचे स्वतःचे प्रमो, त्या प्रायोजकांच्या नावासहचे प्रमो दिवसभरात प्रसारित होतात. खूप खूप आभार.
1: अशा टाइमवर कार्यक्रम कधी झाला ते कळलं नाही, कोणा होणार आहे का तो कार्यक्रम.
0: होतात, यथावकाश रिपीट होतात, फक्त त्याला रिपीट व्हॅल्यू असावी. जर मूल्य असेल पुन्हा प्रसारणाचं तर नक्की तो कार्यक्रम पुन्हा एकदा ऐकवला जातो. युट्यूबलाही चेक करा, युट्यूबला पण कार्यक्रम जातात.
1: युट्यूबला आहेत का ते? बरोबर,
0: धन्यवाद कॉलसाठी.
1: आणि ते मनोज बोरगोकरांची नदीष्ट पुस्तक, ते लेखक, त्यांची मुलाखत खूप छान झाली.
0: आभार,
1: आवडली.
0: चला, चौफेर तुमचं ऐकणं आहे, ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो.
0: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार सर, मी पुण्यातूनच बोलतोय. नावाचा उल्लेख जरूर वाटला तर मी शेवटी सांगेन. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आकाशवाणीचं अभिनंदन या नवोदीच्या निमित्ताने.
0: खूप खूप आभार.
2: आणखी विशेषतः श्रोत्यांच्यासाठी मला हे सांगायचं, माझा एक अनुभव की जो सहजासहजी लक्षात येत नाही, आणि तो अनुभव म्हणजे असा आहे की तुम्ही मंडळी जी आकाशवाणीची सेवा करत आहात, प्रकारचे मंदिरातील पुजारी किंवा सेवेकरी आहात,
0: प्रश्न
2: त्या पद्धतीने आकाशवाणीचे तुम्ही पुजारी आणि सेवेकरी आहात. पण माझा अनुभव असा आहे की तुमच्याकडे एक न्यूज रीडर होते, विजय कुमार लडकत.
0: बरोबर.
2: हा, तर त्यातला अनुभव माझा असा आहे की लडकत साहेब जेव्हा कोरोनामध्ये गेले त्या दिवशी संध्याकाळी मला बातमी कळाली, आणि आश्चर्य म्हणजे ते माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत होते. आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं
0: तो काळच तसा होता की
2: हा लडकत साहेब आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात.
0: बरोबर आहे. अगदी माहीत असलं तरी न कळण्याची परिस्थिती त्यावेळेस होती कोरोनामुळे, सगळ्यांनी आपण स्वतःला बंद करून घेतलेलं होतं.
2: मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या सारख्या व्यक्ती जर समजा मला स्वारगेटवर समोरून जर आल्या तरी मी ओळखू शकत नाही.
0: बरोबर, रेडिओ
2: त्यांचा आमचा जाण्याचा मार्ग एकच होता, पण मला माहितीच नव्हतं की
0: हे.
2: तर हे तुमचं म्हणजे तुम्ही जी सेवा करता आहात त्यातलं एक माझ्या दृष्टिकोनातून एक शल्य आहे की तुमची जगाला ओळख नसते, तुमच्या आवाजाची ओळख असते.
0: बरोबर आहे, तसंही आपली एकूण जी विचार प्रणाली असते तीच आपली ओळख असते. ती कुठल्या माध्यमातून जाते आवाजाच्या का दिसण्याच्या हा गौण असतो प्रश्न. पण तुम्ही म्हणता तसं खूप असं स्वतःचं व्यक्तित्व रेडिओवरून वेगवेगळ्या कलाकारांचं जात राहतं आणि तीच त्यांची ओळख आवाजाच्या माध्यमातून होत राहते. तुम्ही कालचा उल्लेख केला, सगळ्या श्रोत्यांना सांगू देत की आकाशवाणीला 90 वर्ष जी पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं वॉकेथॉन अर्थात एक प्रभात फेरी म्हणूयात अशी काल आम्ही सकाळी 7 वाजता काल म्हणजे शुक्रवारी, तर हा वॉकेथॉन त्या निमित्तानं आयोजित होता. आकाशवाणी ते शनिवारवाडा आणि शनिवार ते परत अशी ती प्रभात फेरी होती. खूप खूप आभार. जाता जाता मला श्रोत्यांसाठी नाव सांगा.
2: मी जरूर सांगतो सर, मी थोडस मराठीमध्ये लेखन करतो.
0: ओके, थोडं पटापट बोला, खूप वेळ घेतला आपण.
2: एकच खूप लहानपणापासून संबंध आहे की ज्या वेळेला रेडिओला लायसन्स लागत होते त्यावेळेपासून मी म्हणजे मी ऑफकोर्स माझं वय आज 61 आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. माझं नाव आहे नितीन चांदेकर, मी लेखन करतोय.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: थँक्यू.
0: हॅलो.
3: हॅलो.
0: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार, शैलेंद्र शिंदुणेकर फ्रॉम पाणीपत हरियाणा राज्य.
0: अरे क्या बात आहे, पुन्हा एकदा स्वागत सर.
3: धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद.
0: हा, मी तेच म्हणणार होतो, हिंदी बोलणार का मराठी आज.

0: कार्यक्रमाबद्दलचे सगळे अभिप्राय खूप छान. आणि आता नुकतंच रवींद्रनाथ टागोरांची हे होती पुण्यतिथी
1: होय,
0: आणि त्यानिमित्तानं कालचा कार्यक्रम खूप छान झाला.
1: युवाणीतला खरंच आहे.
0: बाकीचं सगळं खूप छान. थोडस एक असं जाणवत की आजकाल फंबल का होत बरेच, म्हणजे निवेदन वगैरे असतात ना,
1: बर
0: तर त्यातला एक तो म्हणजे न आवडणारा कार्यक्रम, म्हणजे असं होऊ नये कोणाबद्दल, जे हरवलेल्या व्यक्तींचं जे हे असतं खर तर ते कोणाबद्दल होऊ नये
1: हे
0: खूप म्हणजे दुःखदायक आहे सर. त्याच्यामध्ये एक परवा एक 5-1 दिवसापूर्वी पंजाबी रंगाचा गुलाबी ड्रेस असं बोललं गेलं, म्हणजे तो
1: हा फंबल पण नाहीये, ही चुकच आहे.
0: ते एवढे बारीक बारीक हे आहेत
1: सारे, फक्त एक त्यातलं लक्षात घ्या की हे सगळं लाईव्ह असतं. जर सादरकर्त्याच्या बोलता बोलता हे लक्षात आलं तर लगेच ते करेक्शन पण करतात. त्यातून फंबल ही लाईव्ह मुळेच होत राहतात, पण त्यातनं ते कसं सावरून तुम्हाला पुन्हा तो मुद्दा तुमच्यापर्यंत छान पोहोचवतात ही पण एक कला असते. निश्चित तसाही प्रयत्न अनेक कलाकार करतात, पण चुका ह्या चुकाच असतात आणि त्या टाळल्याच गेल्या पाहिजे.
0: आम्ही लहान असताना जे ऐकलंय किंवा ज्याच्या आधीचे जे बाकीचे सगळे मंडळी आहेत बऱ्याच असं होत नव्हतं, आणि आता थोडं किंचित वाढल्यासारखं वाटतं.
1: लाईव्हचं प्रमाण आता थोडं जास्त वाढलं हे एक त्यातलं कारण असू शकतं. जर आपल्या पुणे केंद्राच्या कार्यक्रमाविषयी म्हणायचं तर अनेक कार्यक्रम आपण लाईव्ह देतो आहोत.
0: बरोबर बरोबर. आणि सकाळचं ते अमृतसरीचा गीता
1: हा
0: खूप सुंदर, खूप म्हणजे अगदी आवर्जून ऐकतो. ड्युटी करून, नाईट ड्युटी करून आलो तर पहिल्यांदा रेडिओ लावून ते ऐकतो.
1: चला, खूप खूप आभार आजच्या एकूण कॉल साठी आणि अभिप्रायांसाठी.
0: थँक्यू सर. थँक्यू.
1: डिरेक्ट फ्रॉम पानिपत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो,
2: नमस्कार.
1: फोन इन लोबा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: संजयजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
2: बोलतोय.
1: बोला.
2: थोडासा उशीर झाला, फोन लागतोय का नाही असं वाटलं.
1: बोला, वेळ संपून गेली.
2: शेवटच्या हो ना, अगदी शेवटच्या क्षणी फोन लागला.
1: बोला.
2: मी फोन याच्यासाठी केला, काल मी पहिल्यांदा आकाशवाणीमध्ये पुण्यामध्ये एवढे वर्ष राहून जुना श्रोता असूनही मला यायचा योग आला नव्हता, पण काल मला पहिल्यांदा योग आला. आणि असं वाटलं नव्हतं की अचानक तुम्ही जे कोणी तिघं आता प्रमुख तिथले उद्घोषक निवेदक आहात त्यांच्याशी भेट होईल.
1: बरोबर.
2: कालचा जो काही वॉकेथॉनचा कार्यक्रम होता मला समजायला थोडासा उशीर झाला, पण मी म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला आता कळायला आपण जायचं. बरोबर 8:05 आकाशवाणीला आलो, तुमच्या म्हणजे तुमच्या बरोबर सामील झालो.
1: बरोबर.
2: आणि बघितलं, खूप छान वाटलं. आपल्या ज्या नवीन पिढीच्या तेजश्री बाभुळगावकर आहेत त्यांनी मला तुमचा कम्प्लीट मेसेज पाठवला, असं असं आमची रूपरेषा आहे.
1: बरोबर.
2: आणि मला म्हणजे या कार्यक्रमाचा लाभ घेता आला आणि तुमच्यासारख्या म्हणजे लोकांशी भेटण्याची संधी मिळाली. आकाशवाणी मधलं थोडंफार थोडी गडबड होती,
1: ती संधी आमच्यासाठी पण होती.
2: अगदी बरोबर. आणि तर अशा तुमच्या भविष्यात असणाऱ्या कार्यक्रमांना मी नक्कीच येत राहील.
1: नक्की स्वागत असेल. अनेक कार्यक्रम आपण तेवढ्यासाठीच बाहेर स्टुडिओच्या बाहेर सादर करतो. 12 तारखेला पण आता एक कॉन्सर्ट आहे, नक्की या.
2: नक्की नक्की.
1: आभार आजच्या तुमच्या कॉलसाठी, अभिप्रायांसाठी. हॅलो.
3: सुप्रभात. मी नरेमधनं सुनीता सुहास परदेशी बोलतीये सर.
1: स्वागत आहे आपलं फोन इन लोबा सभा कार्यक्रमात.
3: धन्यवाद भुजबळ सर. मी मागे एक सूचना सुचवली होती, त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही आणि आता होणेही नाही असं वाटतंय. मी सूचना अशी दिली होती की आपण आम्ही जे श्रोते कॉल करतो प्रोग्रामसाठी तर त्याचं आपल्या दिन आपली दिनक्रमा सांगता तुम्ही रोजच्या कार्यक्रमांची यादी, त्याच्यात ती सांगितली जावी. पण सध्या तेच लागत नाहीये, दिवसाची कार्यक्रमाची यादीच वाचली जात नाही.
1: तुम्ही विविध भारती बद्दल म्हणत असाल.
3: हो हो.
1: कर पुण्याला आहेच आहे, दोन्ही वेळेस
3: सांगितली जाते सकाळी.
1: हो, पुण्याला आहेच ना, पुणे केंद्रावर आहेच आहे, विविध भारतीवर नाहीये. कारण जी वेळ आपण यांची घेत होतो मुंबई विविध भारतीची, पण ती आता उपलब्ध

0: उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला ती घेता येत नाहीये.
1: ओके, मग आपल्याला इथं काही येणार,
0: आपण ऍडजस्टमेंट म्हणूनच जिथं जिथं आपल्याला वेळ मिळतो तिथं दिवसभराची रूपरेषा सांगत राहतो.
1: ओके बर, पण ते सकाळी कसं सर अखंड
0: फिक्स वेळ आता विविध भारतीला नाहीये, पुणे केंद्राच्या वेळा फिक्स आहेत.
1: ओके बर बर. आणि सध्या गीत सरिता हा कार्यक्रम अत्यंत अप्रतिम आहे. प्रसाद सर छान अगदी सादर करतात, परत संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळची गोष्ट त्याचं वाचन, म्हणजे परवा मी गौरी लागू ताईंचं वाचन ऐकलं, त्या पुस्तकामध्ये जशी भाषा वापरली आहे, म्हणजे गावकरी हा पांगिरा, तर ते तिथली भाषा त्यांचं ते बोलण्याची ढब अगदी तंततंत ताईंनी खूप छान वाचून दाखवलं, म्हणजे आपणच पुस्तक वाचतोय असं फील येत होतं अक्षरशः ऐकताना.
0: अगदी, त्यामुळे हे अभिवाचन आहे, ते कॅरेक्टर पकडून वाचणं त्यात होतं, आणि अगदी दोन दोन तीन तीन व्यक्तिरेखांचे संवाद वाचताना तो जो कस लागतो, तिन्ही व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा त्या व्यक्तिरेखेत जाणं, तो आवाज काढून बोलणं, हे अभिवाचकाचं कसब असतं आणि त्यात 100% देतात.
1: अगदी अगदी, खरंच आहे अगदी, म्हणजे सर्वच आता नवोदित जे अँकर आहेत आलेत आता, ते पण खूप छान आपापल्या भूमिका बजावतात, खूप छान अगदी बोलतात, आणि सगळ्यांचे आवाज पण खूप सुंदर आहेत.
0: खूप आभार त्याच्या या तुमच्या वाक्यातून, त्यांना किती प्रोत्साहन मिळणार आहे तुम्हाला कल्पना नाही.
1: हो नाही नाही, खरंच आहे, आणि आपण एकमेकांना मोटिवेट करणं, प्रोत्साहित करणं हेच आपला आपला स्वभाव आपण ठेवणं गरजेचं आहे, कारण हे शेवटी बुमरँग आहे. तुम्ही जे फेकता किंवा जे तुम्ही पेरता ते परत फिरून तुमच्याकडे येतं, तुम्हालाही अशी दाद मिळते. आता तुम्ही लगेच मला रिप्लाय दिला असता की तुमच्या ह्या बोलण्याने ते किती मोटिवेट होणार आहे, त्यांना किती उत्साह येणार आहे, तसंच आम्हाला पण छान वाटतं ऐकून, देवाणघेवाण करून. आणि रेडिओ आमचं काय सखा सखी काही म्हणा तुम्ही, अगदी छान आहे आणि वेळही छान जातो आम्हाला. तर खूप छान सर,
0: धन्यवाद एकूण अभिप्रायांसाठी आणि प्रोत्साहनासाठी मुख्यतः.
1: येस, नक्की, धन्यवाद.
0: तर हे होते गेल्या शनिवारी सकाळी 11 ते 11:30 ध्वनिमुद्रित झालेले फोन कॉल्स. एक पत्र माझ्या हातात आहे, नारायण पांडुरंग टेमगिरे यांनी रांजणी करमाळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथून पाठवलेलं. थोडंसं जुनं पत्र दिसतंय, पण या पत्राच्या शेवटी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे, ग्रामीण भागातील यात्रांचे वृत्तांत द्यावेत, विविध सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक परिसंवादाचे ध्वनिमुद्रण आम्हाला ऐकवावे. तसंच ग्रामीण भागातील कलाकारांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना कला सादर करण्याची संधी द्यावी असंही म्हटलंय. आठवड्यातून एकदा तमाशा वर्ग सादर करावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. निश्चितच आपण विविध यात्रांचे वृत्तांत बातम्यांमधून किंवा इतर कार्यक्रमांमधून देत असतो, शिवाय फोन इन कार्यक्रमातूनही अनेक ठिकाणचे आपले श्रोते यात्रांविषयी माहिती आपल्याला सांगत असतात, ते ध्वनिमुद्रणही आपण ऐकवतो. आणि शिवाय ग्रामीण भागासाठी आपला एक विभागच, ग्रामीण विभाग काम करत असतो, आणि ग्रामीण भागातले सगळे विषय, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, यांचा तिथे समावेश कसा होईल यासाठी हा विभाग प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देण्याविषयी यासाठी आपल्या विविध स्वर चाचणी असतात, आणि या स्वर चाचणीत पास होणाऱ्या अनेक कलाकारांचा आपण विविध कार्यक्रमांमध्ये समावेश करून घेतो. आजच्या कार्यक्रमासाठी काही मेल आलेले आहेत. श्रीनिवास माळवदे यांनी इंद्रायणी नगर भोसरी इथून मेल पाठवली आहे. ते म्हणतात, मी खूप लहानपणापासून FM विविध भारतीचा फॅन आहे, विविध भारतीची विविध प्रकारची गाणी ऐकतच तरुण झालो आणि आता ज्येष्ठही झालो. विविध भारती परिवाराचे आम्ही सदस्य आहोत हे आम्ही अभिमानानं सांगतो. डॉक्टर अभिनव बोरकर यांचं निवेदन नेहमीच छान असतं, त्यांचे अभ्यासपूर्ण निवेदन नेहमीच नवीन काहीतरी देतं. दिनांक 10 रोजी सर्वात आधी चलती का नाम गाडीमधील गाण्यांनी दिवसाची सुरुवात झाली. गदिमांजलीमध्ये गदिमांनी लिहिलेली गाणी मनाला भावून गेली. लाखात अशी लेखणीमध्ये नाग देशपांडे यांच्या लेखणीतून आलेली गाणी ऐकताना छान अनुभूती येते. याशिवाय भावा बहिणींचे खट्याळ गाणे, आई बघ ना कसा हा दादा, हे ऐकून आम्ही भावा बहिणीचे लहानपणचे दिवस आठवले. फिल्मी गाण्यांपेक्षा वेगळं पण जपणारी नाट्यगीतं नेहमीच वेगळ्या जगात घेऊन जातात, असा छान अभिप्राय त्यांनी पाठवलाय. जयंत कुंभकर यांनी चंदननगर खराडी येथून मेल पाठवली आहे. अमृत सरिता गीता हा एक अप्रतिम कार्यक्रम आहे, आम्ही रोज सकाळी

0: ऐकतो, निवेदन उत्तमच आहे आणि लेखनही. आजच्या संदर्भातील विवेचन जरा आठवावे ही विनंती. गीतेवर स्वामी योगानंद, स्वामी अरविंद, महात्मा गांधीजी, जे कृष्णमूर्ती आणि ओशोचे विचारही उद्बोधक आहेत, त्यांचाही समावेश करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रसाद कुलकर्णी यांना उत्तम उत्तम शुभेच्छा. या कार्यक्रमांना यूट्यूबवर उपलब्ध करून द्यावं असंही त्यांनी म्हटलंय. श्याम खिरीड यांनी एक मेल पाठवली आहे. 9 मे रोजीच्या वनिता मंडळ कार्यक्रमाविषयी ते म्हणतायत, माय लेकर हा कार्यक्रम सुंदर लिखाण, अभिवाचन, सुंदर कवितेचं सादरीकरण किती कौतुक करावं ते समजत नाही. गदिमा यांच्या आईची सत्य घटना ऐकून डोळ्यातून टचकन अश्रू ठिबकले. वीणा देव यांची देवावरची श्रद्धा पाहून मला स्वतःचा कोतेपणा जाणवला. असेच सुंदर कार्यक्रम ऐकवत राहा ही विनंती. कल्पना भागवत यांनी पुण्याहून मेल पाठवली आहे. आई मुलांच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम आत्ताच ऐकला, भरून पावले, सारखे डोळे पाण्यानं भरून येत होते. सादरीकरण, लेखन आणि निवडही उत्तम. खूप दिवसांनी असा मन भारावून टाकणारा कार्यक्रम ऐकला, धन्यवाद. विजय शेंडगे यांनी मेल पाठवली आहे. कितीही बदल झाले तरी जुन्या गाण्यांची लज्जत कमी होत नाही, त्याप्रमाणेच काळ कितीही पुढे सरकला तरी आकाशवाणी, चिरंतन तसंच विविध भारतीही टिकून आहे. काळानुरूप नवनवीन रूपे धारण करते, श्रोत्यांना मोहिनी घालते. मी एक ललित लेखक असल्यामुळे इतर वेळी FM ऐकायला फारशी सवड मिळत नाही, परंतु ड्राईव्ह करताना मात्र FM ऐकणं अधिक पसंत करतो. FM अन्य केंद्रावरून जाहिरातींचा अक्षरशः भडीमार होत असतो, त्यामुळे मी इतर सर्व FM चॅनल सोडून विविध भारती ऐकणं अधिक पसंत करतो. विद्यागौरी ताम्हणकर यांचे कार्यक्रम विशेष आवडतात. सखी सहेली हा कार्यक्रम आपण का ऐकायचा हा प्रश्न कधीही पडत नाही. आज ऐकलेली कॅनडा वारीची मुलाखत मात्र फारशी प्रभावी वाटली नाही. अलीकडे आपल्या आकाशवाणी केंद्रावरून साहित्यविषयक विविध कार्यक्रमांना आवर्जून स्थान दिलं जातं, हे फार महत्वाचं आहे. संधी मिळाल्यास मीही काही कार्यक्रम सुचवू शकतो असंही त्यांनी मेलच्या शेवटी म्हटलंय. नक्की ते कार्यक्रम सुचवू शकतात. एकूण त्यांच्या या मेलसाठी, आजच्या पत्रांसाठी आणि फोन कॉल्ससाठी सर्वांचे खूप खूप आभार. आजचा लोभ असावा इथं संपवण्याची मला संजय भुजबळला द्या अनुमती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा.

फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. 12:31 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM चे कार्यक्रम. 12:32 झाले. ऐकणार आहोत कार्यक्रम रुपेरी मुकुटाचे मानकरी. लेखन नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.
2: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 42 भागात भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या 50 कारकिर्दीत सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करणारे, सर्वाधिक 13 प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकणारे सुरेश प्रॉडक्शनचे सर्वे सर्वा आणि 2009 दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर डी रामा नायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखिका नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 42 भाग.
3: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी

कला आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालत काम करणाऱ्या या चित्रपट सृष्टीमध्ये पडद्यावरच्या कलाकारांइतकं किंबहुना थोडं जास्तच महत्व पडद्यामागच्या अनेक व्यक्ती आणि त्यांच्या कामाचं असतं. अनेकदा ते सिनेमाच्या क्रेडिट्स पुरतं राहत असलं तरी न दिसणाऱ्या या लोकांचं काम मोलाचं असतं. चंदेरी पडद्यावर कलात्मक दृष्टीने उतरणारी कथा कलाकारांच्या जोडीने इतरही अनेकांच्या सर्जनाचं मूर्त रूप असतं. म्हणूनच एखाद्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये किती कलाकार आणि तंत्रज्ञ काम करत असतात यांची यादी खूप मोठी असते. कथा लेखकापासून दिग्दर्शकापर्यंत, छायाचित्रकारापासून संकलकापर्यंत आणि अभिनेत्यांपासून प्रसिद्धीची बाजू सांभाळणाऱ्या कलाकारांपर्यंत शेकडो जण सिनेमा मेकिंगच्या प्रक्रियेत सहभागी असतात. सिनेमा या सर्वांचा असतो. त्या सिनेमाचं यश अपयश सर्वांचं असतं. पण या एका भल्या मोठ्या प्रक्रियेचं सुकाणू मात्र एकाच व्यक्तीच्या हातात असतं आणि ती व्यक्ती म्हणजे निर्माता. पडद्यावरच्या 3 तासांच्या दुनियेचा तो सर्वे सर्व असतो. त्या 3 तासांच्या गोष्टीसाठी महिनोन महिने काम करणारा आणि शेकडो लोकांची एकत्र मोठ बांधणारा निर्माता. भारतीय चित्रपटसृष्टीत कित्येक निर्माते आणि त्यांच्या निर्मिती संस्था स्टुडिओज प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपल्या कामानं, विचारानं आणि व्हिजननी विशेष स्थान तयार केलेल्या अशा महत्वाच्या निर्मात्यांपैकी एक म्हणजे डॉक्टर डी रामा नायडू. चित्रपट निर्मितीकडे कधीही केवळ एक प्रोसेस म्हणजे प्रक्रिया म्हणून न बघता एक उद्योग म्हणून बघणारे आणि त्याच दृष्टीने काम करत सतत आपल्या कामाचं क्षितिज विस्तारत राहणारे निर्माते डॉक्टर डी रामा नायडू. त्यांच्या इतकं संख्यात्मक दृष्ट्या मोठं काम, त्याचवेळी सिनेमांच्या विषयांमधलं वैविध्य जपणं, कालानुरूप फक्त त्या विषयातच नाही तर त्याच्या मेकिंगमध्येही बदल करत राहणं, नव्या कलाकारांचा सतत शोध घेत राहणं, मेनस्ट्रीम आणि समांतर सिनेमाचा मेळ घालण्याचा सतत प्रयत्न करत राहणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपट उद्योग भाषेच्या सीमा ओलांडून विस्तारण्याचं धारिष्ट्य दाखवणं, या सगळ्यासाठी डॉक्टर डी रामा नायडू यांचं नाव आदराने घेतलं जातं. अनेक विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर आहे. मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांना मूव्ही मुघल हे संबोधन बहाल केलेलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डग्गुबत्ती रामा नायडू यांचा सर्वाधिक चित्रपट बनवणारे निर्माते पद्मभूषण डॉक्टर डी रामा नायडू हे बनण्यापर्यंतचा प्रवास हीच मुळात एखाद्या चित्रपटाची कथा बनू शकेल इतका रोचक आहे. आंध्र प्रदेशातल्या प्रकासम जिल्ह्यातल्या कर्माचेडू गावात 6 जून 1936 ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी घराणं आणि घरचा राईस मिलचा चालता उद्योग पाहता इतर कोणीही त्याच व्यवसायात शिरून तोच वाढवला असता. मात्र संधीची अनपेक्षित वळण ओळखून ती स्वीकारणं हीच दूरदृष्टी किंवा व्हिजन असते आणि रामा नायडू यांना या व्हिजनचं वरदान होतं. विशेष असा की त्यांनी या देवदत्त देणगीला स्वप्न आणि जिद्दीची जोड देत ती व्यापक बनवली. त्यामुळे त्यांची व्हिजन ही केवळ त्यांच्या पुरती थांबली नाही तर सिनेमा मेकिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, सिनेमाच्या अभ्यासकांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही ती पूरक ठरली, लाभदायक ठरली. गावातल्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर चिराला मधल्या कॉलेजमधून त्यांनी पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. नंतर तत्कालीन मद्रास मधल्या लॉयला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण नेहमीच अभ्यासेतर सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा जास्त ओढा होता. नाटक अत्यंत लाडकं होतं. शेवटी शिक्षण पूर्ण केलं ते प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमधून. घरी येऊन त्यांनी घराच्या शेती उद्योगात आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात लक्ष घातलं. पण हे आपल्या मनाजोगं काम नाही हे सतत त्यांना जाणवत होतं. लहानपणापासून उद्योग व्यवसायाच्या वातावरणातच मोठं झाल्याने नवीन संधी त्यांना पटकन दिसत असाव्यात. 1958 त्यांच्या एका नातेवाईकांनी शंभू फिल्म्स ही निर्मिती संस्था सुरू केली. यातलं भविष्य ओळखून त्यात गुंतवणूक करण्यासाठी

रामानायडू यांनी आपल्या वडिलांचं मन वळवलं. त्यांचे वडील या संस्थेतर्फे तयार करण्यात आलेल्या नम्मीना बांटू या सिनेमाचे सहनिर्माते होते. अक्कीनेनी नागेश्वर राव म्हणजेच ANR, एस व्ही रंगाराव आणि सावित्री यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटांनी डी रामानायडू यांना एक नवीन वाट सापडली. या सिनेमाच्या सेटवरच त्यांना फिल्म मेकिंगच्या तंत्रांनी भुरळ घातली, कलाकारांच्या ओळखी झाल्या. त्याचवेळी ANR यांनी त्यांनी चित्रपटात आलं पाहिजे असंही सुचवलं. रामानायडू यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की त्यावेळी मी त्यांच्या या सूचनेला नकार दिला खरा, पण राईस मिलच्या घरच्या उद्योगात मी कंटाळलो होतो, मला काहीतरी नवीन करायचं होतं. तरीही मनातल्या आवाजाला होकार देण्यासाठी 5 वर्ष गेली. शेवटी 1962 साली त्यांनी घरचा व्यवसाय बंद केला आणि चेन्नई गाठली. इथे आल्यावरही सुरुवातीला विटांचा व्यवसाय, नंतर रिअल इस्टेटच्या क्षेत्रात काम करून बघितलं, पण खरा आणि मनासारखा प्रवास सुरू झाला तो 1963 साली. एक नातेवाईक त्यांना आंध्र क्लबला घेऊन गेले आणि त्यानंतर या क्लबमध्ये ते अनेकदा येऊ लागले. कारण उघड होतं, इथे चित्रपट क्षेत्रातल्या अनेक अभिनेत्यांच्या भेटीगाठी नियमित होऊ लागल्या, अनेक दिग्दर्शक भेटू लागले आणि यातूनच चित्रपटसृष्टीतल्या प्रवेशाचे दरवाजे रामानायडू यांच्यासाठी खुले झाले. तत्कालीन मद्रासमध्ये तेव्हा दक्षिण भारतातला चित्रपट उद्योग बहरला होता. विशेषतः तमिळ आणि तेलुगू सिनेमांचं ते मुख्य केंद्र बनलं होतं. सिनेमामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रयोग करणारी इंडस्ट्री अशी ख्याती या उद्योगांनी मिळवली होती. मोठ्या प्रमाणावर चित्रपट तयार होत होते. अभिनेत्यांच्या जोडीनेच कथालेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची उमेदीची नवीन फळी तयार होत होती. चित्रपटाच्या सेटचं गारुड काही आवरच असतं. 1963 साली तगिरिसा हनुमंत राव आणि यरला गड्डा लक्ष्मय्या चौधरी या आपल्या मित्रांसोबत भागीदारीमध्ये त्यांनी अनुरागम या चित्रपटाची निर्मिती केली. या तेलुगू सिनेमात हरनाथ आणि वासंती यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याचे दिग्दर्शक होते जी रामिनीडू. ही एक प्रेमकथा होती, मात्र उत्साहाने टाकलेल्या या पहिल्या पावलाला फारसा उत्साही प्रतिसाद मिळाला नाही. पण निर्माता म्हणून अपयश पचवण्याची, त्यातून धडे घेत शिकण्याची आणि मुख्य म्हणजे योग्य ते बदल स्वीकारण्याची ताकद या चित्रपटांनी दिली असावी. या चित्रपटानंतरच त्यांनी एक मोठं पाऊल उचललं, ते स्वतःची निर्मिती संस्था सुरू करण्याचं. हे नक्कीच मोठं धाडस होतं, संपूर्ण जबाबदारी एकट्यानी स्वीकारण्याचं. सुरेश प्रोडक्शन्स ही निर्मिती संस्था त्यांनी 1964 साली स्थापन केली. तेलुगू चित्रपट उद्योग हळूहळू मद्रासमधून हैदराबादमध्ये पाय रोवू लागला होता. अक्कीनेनी नागेश्वर राव किंवा NTR यांच्यासारखे ज्येष्ठ अभिनेते तेलुगू उद्योगाच्या या स्थलांतरात महत्वाची भूमिका बजावत होते. रामानायडू यांनीही हा बदल अचूक जाणून घेत स्वतःची निर्मिती संस्था सुरू केली. तेलुगू चित्रपट विश्वातली तर ही अग्रगण्य संस्था आहेच, पण एकूणच भारतीय चित्रपट विश्वात तिने आपल्या कामाची मोहोर उमटवलेली आहे. या निर्मिती संस्थेने बनवलेला पहिला सिनेमा म्हणजे रामुडू भीमुडू. तेलुगू चित्रपटांचे सुपरस्टार NTR आणि जमुना यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. अगदी सारख्या दिसणाऱ्या दोन तरुणांची ही मजेशीर कथा होती. आपापल्या आयुष्यात कंटाळलेले हे दोघे तरुण अदलाबदली होऊन एकमेकांच्या घरात जातात. दोघं एकमेकांचं आयुष्य जगू लागतात आणि मग कसा हास्यास्पद गोंधळ उडतो या सूत्राभोवती विणलेली ही कथा आणि NTR यांचा डबल रोल. रामानायडू यांच्या निर्मितीला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यानंतर सिनेमांची मालिका सुरू झाली. प्रतिज्ञा पालना, श्रीकृष्ण तुलाभरम, स्त्री जन्म, पाप कोसम, सेपॉय चिन्नय्या, द्रोही असे चित्रपट सुरेश प्रॉडक्शन्सनी तयार केले. डी रामानायडू यांचा विशेष असा की त्यांनी अनेक ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांबरोबर काम केलं. शिवाय सतत नवीन टॅलेंट इंडस्ट्रीमध्ये येत राहायला हवं याविषयी ते पहिल्यापासूनच आग्रही होते. त्यामुळे नवीन कलाकारांनाही त्यांनी संधी दिली. मद्रासमध्ये असताना B. नागी रेड्डी यांच्या मुलांना

0: बरोबर भागीदारीत एक कंपनी त्यांनी सुरू केली. तिचं नाव विजया सुरेश कंबाइन्स. या संस्थेतर्फेही त्यांनी काही चित्रपट तयार केले. सुरेश प्रोडक्शन्स ही संस्था आणि त्याचे सर्वेसर्वा रामानायडू यांच्या कामाचं क्षितिज विस्तारण्याचं पहिलं पाऊल ठरला तो 1971 साली आलेला प्रेमनगर हा सिनेमा. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रचंड यश मिळालं. अक्किनेनी नागेश्वर राव आणि वाणीश्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. श्रीमंत घरातल्या तथाकथित वाया गेलेल्या नायकाला सरळ पण ठाम स्वभावाची नायिका कशी प्रेमानी वळणावर आणते असं एखाद्या टिपिकल मसाला फिल्मचं हे कथानक होतं. या चित्रपटाला उदंड लोकप्रियता मिळाली आणि दोन गोष्टी रामानायडू यांच्या चित्रपट निर्मितीची कायमची वैशिष्ट्य बनल्या. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांना रुचेल असं अपील हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट बनवताना मनोरंजकतेला महत्त्व देत असतानाच संपूर्ण कुटुंब एकत्र बसून चित्रपटाचा आनंद घेऊ शकेल अशी निर्मिती हवी. आणि त्या दृष्टीने कालसुसंगत विषय मुद्दे परिस्थिती सिनेमाच्या कथेचा केंद्रबिंदू असायला हवा. रामानायडू यांच्या एकूणच निर्मितीच्या प्रवासात विशिष्ट टप्प्यांवर त्यांनी कथेपासून तंत्रापर्यंत स्वीकारलेले बदल लक्षात येत राहतात. प्रेमनगरच्या अभूतपूर्व यशाने आणखीन एक महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे तेलुगू व्यतिरिक्त इतर भाषेतल्या रिमेक्सचा किंवा स्वतंत्र निर्मितीचाही विचार आणि प्रवास त्यांनी सुरू केला. प्रेमनगरचा तमिळ रिमेक 1972 साली वसंथा मळीगई या नावाने प्रदर्शित झाला. त्यात प्रमुख भूमिकेत होते शिवाजी गणेशन आणि वाणीश्री. तर हिंदी रिमेक प्रेमनगर याच नावाने 1974 साली आला. त्यात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
1: बाय बाय मिस गुड नाईट, कल फिर मिलेंगे. बाय बाय मिस गुड नाईट, कल फिर मिलेंगे.
0: या निमित्ताने केवळ तेलुगू चित्रपटांचे निर्माते अशी आपली ओळख रामानायडू यांनी मागे टाकली. त्यांच्या कारकिर्दीतलं हे महत्वाचं वळण ठरलं कारण कालांतराने हिंदी आणि तमिळ भाषेतल्या जोडीला त्यांनी इतरही अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांची निर्मिती केली. तब्बल 13 भाषांत त्यांनी चित्रपट बनवले. त्यामध्ये कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, ओडिया, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, आसामी आणि इंग्रजी या भाषांतल्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या त्या भाषेतल्या चित्रपटांसाठी त्यांनी नवीन काही करून बघणारे दिग्दर्शक निवडले. उदाहरणार्थ मराठी चित्रपट माझी आईचं दिग्दर्शन कांचन नायक यांनी केलं होतं. सुबोध भावे आणि देविका दप्तरदार यांच्या मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा रामानायडू यांचीच प्रेमिंचू या सिनेमाचा रिमेक होता. तर बंगाली भाषेत त्यांनी निर्मिती केलेल्या शुधु एक बार बोलो या सिनेमाचे दिग्दर्शक होते प्रभात रॉय. या सिनेमात बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चटर्जी आणि ऋतुपर्णा सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर बंगाली भाषेतल्याच आणि ऋतुपर्ण घोष यांनी दिग्दर्शित केलेल्या असुख चित्रपटांनी पुरस्कारही पटकावले.

नमूद करण्याची गोष्ट म्हणजे भाषा, कथा आणि त्या भाषेतल्या चित्रपट उद्योगांचा त्यांचा व्यवस्थित अभ्यास होता. भाषेनुरूप किंवा तिच्या संस्कृतीनुरूप असणारे ट्रेंड्स ते माहीत करून घेत असत. चित्रपट निर्मितीचं कुठेही टेक्स्टबुक मिळणार नाही किंवा औपचारिक अभ्यासाने ती शिकण्याची गोष्टही नाही. चित्रपट बनवायचं ठरवल्यानंतर त्याचा सर्व आघाड्यांवर विचार करून, सर्व विभागात प्रत्यक्ष काम करून किंवा बघून शिकण्याची ती प्रक्रिया असते. मायबोली चित्रपट निर्मिती करताना ही प्रक्रिया थोडीतरी सोपी असू शकते, पण मातृभाषा सोडून इतर भाषेत काम करताना अभ्यासाला पर्याय नाही, कारण तिथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची नोंद घेत काम करणं निर्मात्याच्या कामातलं अवघड कौशल्य असतं. रामा नायडू यांनी ते अचूक अवगत केलं होतं असं म्हणावं लागेल, कारण इतक्या भाषात त्यांनी काम करून त्यांनी आपल्या क्षेत्रात विक्रम नोंदवला. इतक्या भाषात सर्वाधिक संख्येने चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल 1999 मध्ये

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि त्यापूर्वी 1988 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद झाली. जवळपास 150 सिनेमांची निर्मिती त्यांनी केली. आपल्या सिनेमांच्या निर्मितीबरोबरच संकलन, प्रोसेसिंग आणि वितरण यांची जबाबदारी सुद्धा ते सांभाळत असत. अनेक वैशिष्ट्यपूर्ण नोंदी त्यांच्या नावावर जमा आहेत. 1974 साली त्यांनी थिरुमांगल्यम या तमिळ चित्रपटाची निर्मिती केली. जयललिता आणि मुथुरामन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जयललिता यांचा 100वा सिनेमा होता. हिंदी चित्रपटसृष्टीत तर एक काळ त्यांच्या सिनेमांनी गाजवला. बंदिश, दिलदार, इन्साफ के आवाज, तोहफा, मकसद, रखवाला, तकदीरवाला, प्रेम कैदी, अनाडी, हम आपके दिल में रहते हैं, कुछ तुम कहो कुछ हम कहे, अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. यातले बहुतांश सिनेमे गाजले.

नवीन चेहरे, नवीन गुणवत्तेचा प्रवाह चित्रपटांच्या दुनियेत सुरू राहिला पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. अनेक दिग्दर्शकांना आणि अभिनेत्यांना त्यांनी आपल्या चित्रपटात पहिली संधी दिली. आपला धाकटा मुलगा व्यंकटेश, जो तेलुगू इंडस्ट्रीमध्ये व्हिक्टरी व्यंकटेश नावाने लोकप्रिय आहे.

हरीश कुमार, खुशबू, अल्लारी नरेश, मालाश्री, वाणीश्री, आर्यन राजेश, करिश्मा कपूर, तब्बू अशा अनेक कलाकारांना विविध भाषेतल्या चित्रपटात त्यांनी प्रथम संधी दिली. एकूण 11 नायिका आणि 20 दिग्दर्शकांनी त्यांच्या सिनेमातून पदार्पण केलं. अनेक चरित्र आणि विनोदी अभिनेते चमकले. अनेक भाषातल्या निर्मितीमुळे कलाकार हे भाषेच्या सीमा ओलांडून काम करू लागले. पूर्वीही अनेक भाषात काम करणारे कलाकार होतेच, पण सुरेश प्रॉडक्शन्समुळे हे प्रमाण वाढलं हे निश्चित. फिल्म्स आर व्हिज्युअल ट्रीट्स अँड क्रिएटिव्हिटी हॅज इट्स ओन लँग्वेज फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे त्यांचं मत होतं. जीवन तरंगलू, सोगाडू, कलियुग पांडवलू, धर्मचक्रम, प्रेमा, इंद्रुडू चंद्रडू, गोपाला गोपाला, बोब्बिली राजा, अहाना पेलांता, कथानायकुडू हे तेलुगू चित्रपट प्रसिद्ध आहेत. रामा नायडू यांनी आपल्या अनेक चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. अनेक लहान पण महत्वाच्या रोल्समध्ये ते दिसतात. होप या तेलुगू सिनेमात त्यांनी भूमिका केली होती. टीनेज मधल्या मुलांवर असणारा अभ्यासाचा ताण हा या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाला 2007 साली सामाजिक विषयावरील सर्वोत्तम चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणून काम करत असताना चित्रपटाच्या सर्व पैलूंची माहिती त्यांनी करून घेतली. त्यांच्या या अभ्यासातूनच हैदराबाद आणि वायझिंग इथे रामा नायडू स्टुडिओची स्थापना त्यांनी केली. या जोडीला रेकॉर्डिंग स्टुडिओज, रिव्ह्यू आणि डबिंग थिएटर्स सुरू केली. एखादा दिग्दर्शक माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला की जाताना तयार फिल्म घेऊन जाता येईल अशा सुविधा मला द्यायच्या होत्या असं ते म्हणत, आणि ते त्यांनी प्रत्यक्षात आणलं सुद्धा. आपल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, मला सर्वांशी चांगलं वागायला आवडतं. माझे स्पॉट बॉईज असोत किंवा टेक्निशियन्स किंवा आघाडीचे कलाकार, सगळ्यांशी चांगलं वागण्यावर माझा विश्वास आहे. आपण फिल्म्सच्या दुनियेत काम करतो, त्या क्षेत्रासाठी आपण सतत काही ना काही करायला हवं. या हेतूनेच त्यांनी रामा नायडू स्टुडिओमध्ये फिल्म स्कूल सुरू केलं आणि त्यानंतर ऍक्टिंग स्कूलची सुद्धा स्थापना केली. ज्या समाजाने आपल्याला कलाकार म्हणून इतका मान दिला त्या समाजाला आपण देणं लागतो ही कृतज्ञतेची भावना नेहमीच त्यांच्या मनात होती. त्यातूनच रामा नायडू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधली अनेक हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, वृद्धाश्रम आणि अनाथालय, पॉलिटेक्निक्स, क्रीडा संकुलं, सांस्कृतिक मंडळं यासाठी त्यांनी

देणग्या दिल्या. त्यांच्या पुढच्या दोन्ही पिढ्या सिनेमा क्षेत्रात उत्तम कामगिरी करतायत. मोठा मुलगा सुरेश निर्माता आहे, तर धाकटा व्यंकटेश यशस्वी अभिनेता. नातू राणा डग्गुबत्ती आणि मुलीचा मुलगा नागा चैतन्य या दोघांनीही अभिनय क्षेत्रात नाव कमावलंय. राजकारणाच्या क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केलं होतं. बापटला मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. 1999 ते 2004 या काळात ते खासदार होते. परराष्ट्र व्यवहार खात्याच्या समितीमध्ये सदस्य म्हणून आणि माहिती प्रसारण खात्यात अनेक प्रकल्पात ते सहभागी होते. त्यानंतर मात्र राजकारणात ते कार्यरत नव्हते. चित्रपटांच्या दुनियेपासून मात्र ते कधीही दूर गेले नाहीत. प्रेम, कुटुंब, त्याग आणि नीतिमत्ता अशा सूत्रांभोवती फिरणाऱ्या कथा ते रुपेरी पडद्यावर आणत राहिले. तब्बल 50 वर्षांची त्यांची कारकीर्द होती. त्यात चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून अत्यंत आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत सिनेमाच्या जोडींनी निर्माता म्हणून डी रामानायडू यांनीही मोकळ्या विचारांनी प्रवास केला. जिथे बदल हवे होते ते खुलेपणाने स्वीकारले. जिथे अनुभवानी सिद्ध केलेल्या गोष्टी आवश्यक होत्या तिथे त्यावर पक्के राहिले. शिवाजी गणेशन, अक्कीनेनी नागेश्वर राव, NTR, चिरंजीवी, कमल हसन ते व्यंकटेश, हरीश, पवनकुमार कल्याण, राणा डग्गुबत्ती असे चार पिढ्यातले नायक, तसंच सावित्री, जमुना, पंढरीबाई, पद्मिनी, जयाप्रदा, श्रीदेवी, रेखा, तब्बू, करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, कतरिना कैफ अशा चार पिढ्यातल्या नायिका आणि अनेक दिग्दर्शक यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या या हाडाच्या निर्मात्याला अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. दाक्षिणात्य सिनेमा क्षेत्रातला नंदी पुरस्कार त्यांच्या अनेक चित्रपटांना मिळाला. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांच्या निर्मितींना लाभले. इंदिरा गांधी प्रियदर्शिनी अवॉर्ड त्यांना देण्यात आलं. तसंच तिरुपतीच्या व्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटीने त्यांना मानाची डॉक्टरेट पदवी दिली. 2013 साली त्यांना तेलुगू सिनेमा क्षेत्रातल्या त्यांच्या कामासाठी पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. तर भारतीय चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या मौल्यवान योगदानासाठी त्यांना 2009 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. February 2015 रोजी हैदराबाद इथे चित्रपट हा श्वास असलेल्या या सर्जनशील निर्मात्याचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं.

मृत्यूपर्यंत ते चित्रपटांसाठी अखंड कार्यरत होते. यशस्वी आणि जाणकार निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत त्यांची स्मृती सदैव राहील. कला आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचं कौशल्य, निर्मितीच्या प्रक्रियेत वेग आणि कृतिशीलता सांभाळणं, त्यासाठी बजेट्स, वेळापत्रकं यांची गणितं काटेकोरपणे पाळणं, भारताचा प्रादेशिक सिनेमा वैश्विक स्तरावर घेऊन जाण्याची दूरदृष्टी, निर्मिती संस्थेच्या स्थापनेपासूनच सिनेमा मेकिंगचं सस्टेनेबल मॉडेल तयार करणं, सिनेमा जगातल्या भाषेच्या सीमा पुसून टाकणं, चित्रपट व्यवसायात सुव्यवस्थित उद्योगासारखं काम करून रेखीव कार्यपद्धती रुजवणं, नवीन टॅलेंटला सतत पाठबळ देणं, अशा अनेक गोष्टींसाठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक पद्मभूषण डॉक्टर डी रामानायडू यांचं नाव आदराने घेत राहतील. निर्मिती ही कला मानून ती व्यावसायिक पद्धतीने मनापासून जोपासणाऱ्या चित्रपटांच्या चाहत्यांच्या या मूव्ही मुघलला भारतीय चित्रपटसृष्टीच्या रसिकांच्या वतीने मानाचा मुजरा. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी, रुपेरी मुकुटाचे मानकरी.

0: रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 42व्या भागात भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करणारे सर्वाधिक 13 प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झळकणारे सुरेश प्रॉडक्शनचे सर्वेस सर्वा आणि 2009 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर डी रामा नायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखिका होत्या नीता कुलकर्णी, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. श्रद्धेह 12:59 झाली आहेत. ऐकूया एक संदेश.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचा 1:40 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बागी 4 या चित्रपटातलं गीत स्टेबिन बेन यांच्या स्वरात.

हाऊसफुल 5 या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं मधुमंती बागची आणि सुमंतो मुखर्जी यांच्या स्वरात. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकणार आहोत काही क्षणातच.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद पेन नाही यावेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मेट्रो इंदिनो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं राघव चैतन्य यांच्या स्वरात. श्रोते हो, द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. कार्यक्रमात ऐकूया श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांच्या स्वरात मा या चित्रपटातलं गीत.

सचेत टंडन आणि परंपरा टंडन यांच्या स्वरात रेड टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रद्धेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल, आणि यावर चालू आहे कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमातली यानंतरची गीतं ऐकणारच आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल कुलप्यांचा पाऊस पड, आमच्या बाबांचा रोज पगार होऊ दे, म्हणजे रोज खाऊ मिळेल,
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे।
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा। येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत जरूर ऐका। गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

0: टप करती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मे ला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।

नीती मोहन आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात योद्धा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया तेरा कया होगा लवली या चित्रपटातलं गीत यशिता आणि शाहिद मल्ल्या यांच्या स्वरात.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: गल्ली गल्ली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: श्रद्धे हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यावर आपण ऐकतोय कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात ऐकणार आहोत जुबिन नौटियाल आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात श्रीकांत या चित्रपटातलं गीत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

0: Ya.
1: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में, कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी। आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी। बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे।

मैदान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं वैशाली सामंत आणि एम सी हिम यांच्या स्वरात. श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम म्हणजेच पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय एफ एम चॅनेलवरून. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत लापता लेडीज या चित्रपटातलं

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. हे आपण ट्यून केलं आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच

श्रद्धेव, दुपारचे 2:35 झाली आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा.

परख या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. शैलेंद्र यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सलील चौधरी यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात बहाना या चित्रपटातलं गीत. राजेंद्र कृष्णन यांचं गीत संगीतबद्ध केलं मदन मोहन.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: சுதா.
1: मोहम्मद रफी यांच्या स्वरात मेरी सुरत तेरी आखे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीतकार एस डी बर्मन. श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात ओपेरा हाऊस या चित्रपटातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे चित्रगुप्त यांनी.

श्रोतेहो, या बरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, काही क्षणातच म्हणजेच ठीक 2:15 वाजता हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रद्धेहो, दुपारचे 2:30 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीतगंगा. यामध्ये ऐकणार आहोत सिनेनाट्य कलावंत आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 5. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोतो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 5 विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: सर, बोलता बोलता देवानंदचा उल्लेख निघाला आणि यादीकडे माझं सहज लक्ष जात आहे, तर देवानंदच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची अनेक गाणी तुम्ही निवडलेली मला दिसत आहेत. काय
1: म्हणजे देवानंद म्हणून नव्हे, कदाचित एस डी बर्मन म्हणून.
0: हा, ती पण एक जोडगोळी मला दिसतीच आहे.
1: अगदी, कदाचित एस डी बर्मन म्हणून असेल, कदाचित शंकर जयकिशन म्हणून असेल. माझा लाडका आणि आवडता कला म्हणजे हिरो होताच देवानंद, काही प्रश्नच नाही, सगळेच. पण काय सुंदर गाणी त्यांच्या वाट्याला आली देवानंद साहेब.
0: प्रश्नच नाही.
1: फैली हुई है, सपनों की बाहें, अप्रतिम गाणं, अप्रतिम. मी असं सुधीन गाणं आहे. एस डी बर्मनांचं म्युझिक आहे मला वाटतं. आणि प्रत्यक्ष स्क्रीनवर एकतर लताबाईंनी गायलं आहे
0: होय,
1: आणि स्क्रीनवर मला वाटतं
0: कल्पना कार्तिक,
1: कल्पना कार्तिक
0: स्वतः मिसेस
1: देवानंद आणि कल्पना कार्तिक यांचं गाणं आहे. पण फार सुंदर गाणं आहे, मला फार आवडतं. म्हणजे त्यातलं आलाप जे आहेत ना मधले, ते ज्या पद्धतीने त्यांनी केले आहेत
0: बरोबर,
1: मला गाणं म्हणून ते फार आवडतं.
0: खूप खूपच आले, खूप गोड पण दिसले आहेत पडद्यावर, आहेतच अर्थात. हाऊस नंबर 44 साहित्य लुधियानवीचं हे गाणं, आणि पुन्हा ही एक मोठी उपलब्धीच हिंदी चित्रपटाला चेतन आनंद यांच्या नजरेतून आपल्याला मिळाली असं म्हणता येईल. बाजी चित्रपटासाठी त्यांची निवड झाली होती 1951 चेतन आनंदीच त्यांचं नाव पुढे कल्पना कार्तिक असं ठेवलं, पण त्यांचं खरं नाव त्या सिंग होत्या, मोना सिंग, शिमल्याच्या त्या सुंदरी होत्या. अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन त्या पुढे आलेल्या, त्यात यांची नजर गेली आणि मग बाजी चित्रपट आणि पुढे सगळ्या त्या गोष्टी घडल्या. की सिनेमाच्या सेटवर त्यांनी गुपचूप लग्न पण केलं
1: देवानंद साहेबांनी बरोबर,
0: त्यांनी असा तो खूप मोठा पट. पण अगदी 5 ते 7 वर्षांचा त्यांचा हा पट आहे. 1951 ते 1957 एवढ्या कार्यकाळात अनेक चित्रपट केले आणि मग सगळ्यात शेवटचा त्यांचा चित्रपट म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरच्या ह्याच्यात लग्न झालं.
1: त्यानंतर थांबवलं मला वाटतं
0: 9-11 नंतर, म्हणून ती म्हणायची पण पद्धत झाली की 9-11 के बाद वो 9-11
1: हो गई. नंतर त्यांनी काम
0: नाही केलं, त्यांनी आणि
1: परत नाहीच केलं.
0: नाही, मी घर सांभाळायला म्हणाल ते, इतकं छान पडद्यावरचा त्यांचा सगळा प्रवास होता, पण तो तिथं 9-11 झाला असं म्हणता येईल. तर त्याही गाण्याचा आस्वाद आपण घेऊयात.
1: अगदी अगदी. आणि विचार बघा ना, फैली हुई सपनो की बाहें, आजा चल दे कहीं दूर,
0: खरंच
1: किती जाशील स्वप्नात, तुझ्या स्वप्नांचे जेवढा आवाक आहे तेवढं विस्तारलेलं आहे की रे, तू म्हणशील तितकं जाऊ.
0: खरं खरंच आहे, चले आई जहां तक खुशबू आती है गेसो की, वहां तक
1: बस बस बस,
0: तसेच या बाहें आहेत फैलवलेले आहेत.
1: हो नाही, आणि सुंदर गाणं.
0: चल,
1: आपण मला वाटतं की श्रोत्यांना पण आवडेल हे गाणं, बहुतेकांनी ऐकलेलं असतंच हे गाणं, नाही असं नाही, पण कदाचित काही तरुण
0: हो
1: ऐकत असतील तर त्यांना हे गाणं ऐकून जरा मजा येईल.
0: नक्की नक्कीच. आणि थोडंसं आहे, आपण म्हणाल त्याप्रमाणे सगळ्यांनी हे ऐकलं असं म्हणताना मला वाटतं की फार बाकीच्या गाण्यांपेक्षाही कमी ऐकलं गेलं असेल
1: कदाचित.
0: माझ्या तरी आठवणीत आता जसा तिकडचा आकडा आहे तसा इथलाही आकडा मी सांगू इच्छितो. आपण 43वा कलाकार आहात या मालिकेत येणार आहे, हे गाणं पहिल्यांदाच येत आहे.
1: अरे बापरे, अरे बापरे.

0: वा, यादीवर लक्ष जाताना पुन्हा बाबूजी मला दिसत आहेत तुमच्या आवडत्या गाण्यामध्ये, घन निळाला निवाळा. पुन्हा माणिक वर्मा आणि स्वतः बाबूजींच्या आवाजातलं पण हे गाणं
1: आहे.
0: तर ह्या दोन्ही गाण्यांची गंमत मला तुमच्याकडे ऐकायची.
1: पुन्हा तेच मला वाटतं की प्रतिभा प्रतिभा म्हणून की अनेकांनी सांगितलं असेल त्याच्या किस्से गोष्टी अनेकांकडनं ऐकलेत. मला त्या किस्स्यांमध्ये कधी रस वाटत नाही, मला त्या प्रतिभेमध्ये मजा वाटते की ळ हे अक्षर घेऊन तुम्ही कसं गाणं लिहा. म्हणजे मला ते गाणं आवडतं माडगुळकरांसाठी.
0: बरोबर.
1: की घन निळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा, सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, झुलवू नको हिंदोळा. आता ळ हे खरं तर इतकं विचित्र अक्षर आहे आपल्याकडे की ज्याचं

0: त्याला धरून तुम्ही यमक जुळवत असाल आणि अर्थपूर्ण यमक, तर काय करायचं या प्रतिभेचं मग?
1: खरं करायचं
0: काय कप? आणि माणिकबाईंनी ते काय अफलातून माणिक वर्माजींनी गायलेलं आहे
1: उमज पटेल तर चित्रपटासाठी,
0: आणि या बाबूजींचं सहज साधं सोपं संगीत, ती भावना पोचवणाऱ्या सुरांचं गाणं, मला ते गाणं म्हणून आवडतं की अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आपल्याकडे काय झाली, काय केली.
1: मग ते एवढं साधं आहे की ते असाधारण आहे.
0: असाधारण असाधारण.
1: आम्ही रेडिओ आत्ता करत आपण बोलतो आहोत तेव्हा आमच्याकडे ऑडिशन्स सुरू आहेत. नवीन येणाऱ्या उद्घोषकांना आम्ही हेच म्हणतो की तुम्ही फक्त साधं बोला, माईकच्या समोर आलात म्हणून काहीतरी आवाज लावू नका.
0: नाही नाही,
1: आता तुम्ही रेडिओचं बोलणं हे एका माणसानं दुसऱ्या माणसाशी बोलल्यासारखं आहे.
0: पूर्वी असं असायचं, आता तुम्ही बघा ना, प्रत्येक वेळेला काळ बदलणारच ना. पूर्वी असं असू शकत होतं की मला छान एक आवाज अमीन सयानी आहे किंवा तबस्सुम यांचा आवाज रेडिओवरनं ऐकू यायचा किंवा अजूनही येतो. आज काळ बदलत चालला आहे. आज जितूराजपासून अनेक वेगवेगळे रेडिओ जॉकीज ज्याला म्हणतो, यांचे काही आवाज हे आवाजी म्हणून प्रसिद्ध नव्हते, पण त्यांच्या एक्सप्रेशनसाठी होते. आज मला असं राहिलंच नाही आहे, कारण तसं असतं ना, तर आमच्या कलाकारांमध्ये आपण म्हणू की मग तसं असेल तर फक्त अमरीश पुरीच सर्वोत्कृष्ट कलाकार राहिले असते. जर आवाज बेसवर किंवा ओमपुरी,
1: चेहरा पण नाही,
0: ओमपुरीच असते, पण नाही ना,
1: अगदी सगळ्यांनी आता देवानंद दिसण्याची गरज नाही.
0: प्रत्येकाचा प्रत्येकाचा आवाज, परेश रावलांचा काही आवाज बेसचा आवाज नव्हे, ममन इराणींचा आवाज काही बेसचा आवाज नाही,
1: इव्हन अमिताभचा आवाज रेडिओनं रिजेक्ट
0: केला होता, पण त्या आवाजाचं एक्सप्रेशन माझ्यापर्यंत पोचतं ही त्यातली सगळ्यात मोठी गंमत आहे. आणि ती मजा मला वाटतं त्या घननिळामध्ये
1: नक्की
0: सुंदर, म्हणजे काही प्रश्नच नाही.
1: ऐकूया
0: ऐकूया ऐकूया.

0: तसे देवानंद आहेत, तसं एक आणखी विद्यापीठ दिलीप कुमार वैजयंतीमाला यांचं एक आपलं वेगळंच अधिराज्य त्यांनी निर्माण केलं. त्यांची खूप छान छान गाणी आहे, मधुमती सारखा चित्रपट असेल.
1: अरे बापरे, म्हणजे काय मला मधुमती, एकतर स्टोरी
0: बरोबर
1: दणकट स्टोरी दिलीप कुमार साहेब आणि प्राण वैजयंतीमाला प्राण
0: होय
1: यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट स्टोरी म्हणजे डबल रोल आणि त्याही पेक्षा वर हे सलील चौधरी यांचं म्युझिक. काय चित्रपटामध्ये 8 गाणी दिली आहेत, काय गाणी येतो
0: खरंच आहे. एकच अडेक
1: एकाच अडेक जुलमी संग आखलडी

0: चढ़ गए पापी बिछुआ।
1: छोड़ के जा रे छू
2: म्हणजे धाटणी सगळ्यांची वेगळी आहे,
0: प्रत्येकाची जॉनी वॉकरच्या तुमचं गाणं वेगळं
2: अगदी।

0: देखा है।
1: दिल तड़प तड़प के,
0: दिल तड़प तड़प के कह रहा है आ जा, तू हमसे आंख ना चुरा, तुझे पसंद है आ जा।
1: आणि आजारे परदेसी,
2: वाह
1: काय कमाल गाणं आहे। म्हणजे मला सारखंच वाटतं की पुन्हा तेच लिखाण, गाण्याचं लिखाण, मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद ये गहरा बात जरा सी, तर हे ज्यांना लिहिता आलं हे कमाल नाही आहे का?
2: खरंच आहे।
1: आणि मला असं वाटतं की, मला माहीत नाही, मी चुकत असेन तर मला बरोबर करा, पण मला वाटतं ह्या गाण्याला पहिलं फिल्मफेअर बाईंनी,
2: अगदी अगदी
1: पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड बाईंना जे आहे ते याच गाण्याला।
2: हा

0: हे ते शूट काय केलं आहे
1: तेच मला
0: त्या
1: आता म्हणायचं होतं की
0: वेळेला.
1: ब्लॅक अँड व्हाईट असूनही म्हणजे एकतर रंगाचा इथं संबंध येत नाही, जिथं दृश्यरूप आहे तिथं फक्त रंग नाही तर मला वाटतं ऊन आणि सावली किंवा उजेड आणि सावली असा सगळा हा खेळ आहे. तो परफेक्ट कसा घ्यायचा, उजेड कसा
0: अगदी
1: चेहऱ्यावर द्यायचा, कुठले सिच्युएशन कसे आहेत, काय ते लोकेशन्स आहेत, कुठेही तुम्हाला चेहऱ्यावर सावली दिसणार नाही पूर्ण चित्रपटात, हे कसं पाळलं असेल
0: नाही
1: त्याला.
0: नाही मोठे संगीतकार, मोठे दिग्दर्शक, मला वाटतं बिमल रॉय यांचं
1: बिमल
0: पिक्चर
1: राय
0: आहे.
1: यांच्यात आणि त्यांचे सगळे संस्कार असणार
0: आणि
1: एकूण
0: प्रश्नच
1: चित्रपट.
0: नाही, तुम संग जनम जनम के फेरे, भूल गए क्यों साजन मेरे, हे तुम्हाला हा चित्रपट पुनर्जन्मावरचा आहे हे कळायच्या संदर्भातलं लिखाण आहे.
1: अगदी
0: तडप तू मैं सांज सवेरे, तेव्हा त्यांनी जे रंग दाखवले ब्लॅक अँड व्हाईट रंग म्हणजे छटा.
1: छटा
0: तर आता बघा ना तुम्ही किती परफेक्ट लिहितात की नाही हे लोक,
1: प्रश्नच नाही.
0: की स्टोरी काय आहे, पुनर्जन्माची आहे, कोणाच्या आहे, ह्यांच्या आहे. ती काय म्हणते, तुम संग जनम जनम के फेरे, तिथेच तुम्हाला लक्षात येतं की हे कसं, ज्याला कळेल त्याला कळेल,
1: बस
0: म्हणजे ह्याच्या इतकी मोठी लाईन काय म्हणूया आपण त्याला, शैल जीना यहां मरना यहां इसके सिवा
1: जाना
0: जाना,
1: का.
0: जीचा है जब हमको आवाज दो, हम है यही, हम थे यहां
2: अपने यही दोनों जहां इसके सिवा जाना कहां.
0: हे सोपं आहे, म्हणजे किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
1: उधार
0: किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. संपला विषय,
1: सगळं तत्वज्ञान आलं.
0: झालं झालं काही एवढ्याशा गोष्टीत मधनं केवढं सांगून गेला. मला तेच वाटतं गंमत ह्यांना हे गीतकार ज्या पद्धतीने चित्रपटाला मदत करत असत, किंवा एका गाण्यात चित्रपटाचं सार, बरोबर की नाही,
1: अगदी बरोबर.
0: हे गाणं हे ह्या गाण्यामध्ये तुम्हाला असं असायची पूर्वी गाणी,
1: हो
0: की ह्या गाण्यात तुम्हाला चित्रपट काय आहे ते समजा, म्हणजे विषय जरी वेगळीकडे

0: लिहिलं की नाही
1: प्रश्नच
0: हे तुमच्या मनावरती ते त्यावेळेला अनेकांचं समजा प्रेमभंग झाला असेल किंवा अनेकांची एखादं पाय असं काहीतरी असेल तेव्हा वाटलं की नाही अरे माणूस म्हणून ठीक आहे यार चुकला समोरचा किंवा झालं मी चुकलो सोडून देऊ ना छोट्याशा गोष्टी. हे सिनेमातनं गाणं लिहिणं हे मला फार गमतीचं वाटतं म्हणजे त्याचा काही समाज मनावरती सॉलिड परिणाम होतो असं माझं काही म्हणणं नाही आहे किंवा तसंच्या तसंच ते सगळं स्वीकारलं जातं असंही माझं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं आहे सिच्युएशनला सिनेमाचा सगळी स्टोरी चार ओळींमध्ये मांडवू शकणं ह्या प्रतिभेची मला गंमत वाटते
1: खूप आणि मला गंमत वाटते तुमच्या गीत वाचनाची. म्हणजे तुझं गीत वाचन कुठे संपलं आणि कधी तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात हे मलाच कळलं
0: नाही.
1: तो इतका असा फ्लो आणि काय त्या गाण्यात म्हटलंय
0: मला
1: इतकं छान.
0: मला कविता मला मुळातच मला कविता अतिशय आवडतात. कविता आपल्याकडे भावार्थानी म्हणल्या जातात शब्दार्थानी नुसत्या म्हणायच्या आपल्या भाषेची गंमतच ती आहे की आपण सगळे शब्द भावार्थासकट उच्चारतो. आपल्याकडे गुड बेटर बेस्ट असं नाही आहे. आपण ते एक स्वरात सांगतो अरे मस्त मस्त होतं. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आपण बघा ना नाही एखादी गोष्ट आपल्याला नाही म्हणायचं आहे तर इंग्रजीमध्ये नो एवढाच समजा हे आहे. पण म्हणताना आपण समजा नो नो नो नो नो नो नो नो नो असं समजा म्हणू किंवा नाही नाही नाही नाही नाही हे सगळे जे आपले आहेत ना हे सगळे हे आपण भावासकट बोलतो भावार्थासकट बोलतो भाषा आणि म्हणून मला ती मजा वाटते.
1: ग्रेट.
0: म्हणून मला ते हे करताना वाटतं की काय काय तर हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा एवढं म्हणलंय त्यांनी त्याच्यात. जो आला तो रमला
1: हो
0: आपण मगाशी
1: सुटकेची भीती वाटते
0: हे मला फार भारी वाटतं.
1: खूप छान आनंदजी. खरं तर गाण्यांशी बोलता आलं असतं तर असा कधी कधी जो आपला मनातला प्रश्न असतो मनातली एक इच्छा असते आज ती पूर्ण होताना दिसतीये. तुमच्यामुळे आम्ही गाण्यांशी बोलायला लागलो आहेत किंबहुना गाण्यांना बोलतं करण्याचं काम आज आपण करत आहात. गाणी आपल्याबद्दल आम्हाला सांगतायत त्यासाठी खूप खूप आभार. आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे. पुन्हा भेट नक्की.
0: अगदी.
1: तर श्रोते हो आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग पाचवा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील.

विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. श्रोते हो, हे आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3:30 झाले. आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम मन चाहे गीत. मन चाहे गीत.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत

0: तुमचा गम एक्सपर्ट.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
4: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
2: आप भी आइए.
1: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली निरोप हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत. हा कथासंग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदार यांनी पुढे सुरू ठेवली. तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची विनोदी कथा निरोप याचा उर्वरित भाग. रंगाचे संपूर्ण डोळे उघडले तेव्हा तो एक मैलभर चालत आलेला होता. जांभूळवाडीला तो पोहोचला तेव्हा सकाळचे 10 वाजले असावेत. तालुक्याचं गाव 3 कोसांवर राहिलं. आभाळही अगदी आरशासारखं स्वच्छ झालेलं होतं आणि उबदार ऊन सगळं

0: इकडे पसरलेली होती. या उन्हात बसून अंग शेकत शेकत चहा प्यावा, निदान बिडी उडावी, गप्पा हाणाव्या असं त्याला फार फार वाटत होतं. रंगाला जे मनातून वाटत होतं तेच अगदी जांभूळवाडीच्या बऱ्याचशा लोकांनाही वाटत असावं, कारण गावाबाहेर मोडक्या तोडक्या कट्ट्यांवर दगडधोंड्यांवर बसून ऊन खात खात गप्पा मारायचा कार्यक्रम अगदी रंगात आलेला होता. रंगाला लांबनं पाहिल्यावर कोणीतरी म्हणालं,
1: तो कोण चाललाय रे, कुठे रे? अरे त्यो बघी, तो निव्वळ काळा गारुती दिसतोय.
0: शिवा चव्हाणांनी कट्ट्यावरून बूड उचलून पाहिलं, नीटसं दिसलं नाही म्हणून डोळ्यांची चिपडं काढून पाहिलं. तोपर्यंत रंगा जवळ आलेला होता. पुन्हा नीट नीटकं बसून शिवाने ओरडून विचारलं,
1: का रे रंगा मरदा, हा अरे इकडं कुणकडं?
0: रंगा रस्त्यावरच उभा राहून म्हणाला,
1: अरे जरा तालुक्याच्या गावाला जातोय. का बरं? अरे एक अर्जंट काम आहे जरा. हा म्हणजे काय, अगदी बसाय टामच नाही का, इतकं अर्जंट आहे का?
0: रंगानी मनाशी आठवून आठवून विचार केला.
1: हा म्हणजे इतकं काय नाही म्हणा, पण गेल्याल बर. अरे मग ये की बस ना, अरे बिडी बिडी वड आणि मग जा.
0: हे बोलणं रंगाला पटलं. एकतर कुठेतरी तोंडबिन धुवून हातपाय खंगाळून घटकाभर बसावं असं त्याला वाटतच होत. मऊ मऊ ऊन अंगावर घ्यावं, एखादी बिडी ओढावी, चार इकडच्या तिकडच्या गोष्टी कराव्यात हे त्यांनी ठरवलेलंच होतं. पण याशिवाय आणखीही एक कारण होतं. महादाच्या बायकोनी रात्री निरोप सांगितला होता, त्यावेळी त्याला पेंग आली होती. तिचे शब्द नीटसे लक्षात राहिलेले नव्हते.
1: तालुक्याच्या गावाला इनामदाराची बाईक कोण? का की का मावशी? न जाणो, एखाद्या वेळी मामी असायची, आज जी कोणी असेल ती असेल, पण आपण कुठे नेमकं जायचे? उठायला उशीर झाला म्हणून न विचारताच आपण तसेच आलो, पण इथे आता कोणाला तरी विचारलं पाहिजे ना, इनामदाराच्या नात्यातलं कोण आहे बाबा तालुक्याला?
0: कट्ट्यावर बसून रंगानी हातापायांना घटकाभर आराम दिला. मग पलीकडच्या ओढ्यावर जाऊन हातपाय तोंड धुवून परत तो कट्ट्याला टेकला. बोटानं चुटकी वाजून म्हणाला,
1: बारखा काढ काय तरी बिडी काढी काढ बाबा, ले का काढले अंग.
0: शिवानी बिडी दिल्यावर त्याने ती पेटवली. धूर गपागपा छातीत घेतल्यावर त्याला जरा बरं वाटलं, फारच मोकळं मोकळं वाटलं. अंगात मुरलेला गारठा एकदम खलास झाला. इनामदाराचे निरोप काय, आजच्या दिवसात केव्हाही पोचता केला तरी चालेल असं त्याला वाटू लागलं. धूर आभाळाकडे सोडत त्याने विचारलं,
1: ते इनामदाराचं कोण पाहुणं आहे तरी तालुक्याला?
0: बिडी तोंडातून काढून शिवानी विचारलं,
1: हा कोण म्हणजे तात्या इनामदार म्हणतो का? अहोय रे, त्यो तमाशाबाज इनामदार, अरे त्योच रे, अरे त्याचं कोण नाही तालुक्याला?
0: हे ऐकल्यावर रंगाला एकदम विचारच पडला. त्याचा चेहरा आणखीन चिंताक्रांत झाला. आता निरोप कोणाला पोचता करायचा? इनामदारांनी सांगितलेली ही बाई कोण? शिवा म्हणाला,
1: का रं नाही म्हणजे विचारतोस कशा पाई? अरं काय आहे, त्याचं अर्जंट काम आहे निरूपाचं. कुठली एक बाई आहे म्हणा, तिच्याकडे जायचं आणि सांगायचं की तुला सवड असली तर बोलवलंय.
0: रंगानी सांगितलेली ही माहिती ऐकून शिवानी एकदम डोळे विस्फारले.
1: हा हरतीच्या पाहिली इनामदाराच्या, मी अजून खेळ सुरू काय त्याचा?
0: इथपर्यंत बोलणं आल्यावर कट्ट्यावर बसलेल्या सगळ्याच मंडळींना त्यात गोडी वाटू लागली. भुईचा आधार न सोडता शिवाच्या बाजूला सरकत एक जण म्हणाला,
1: कसला खेळ रे? अरबा तुम्हाला माहितीच नाही का, या इनामदारनं माग लय बाया नाचवल्या होत्या, लय चवटपणा केला होता. काय काय आम्हाला सांगा तर खरं.
0: बिडीची झुरकी मारून शिवानी भरपूर दम घेतला. मग एका लाटात नाकातोंडातून धूर सोडून मंडळींकडे बघत तो थांबला. लोकांची उत्सुकता पुरी ताणली गेली होती. हे पाहिल्यावर तो म्हणाला,
1: माग तमाशातल्या एका बाईच्या नादा लागलं होते हे इनामदार, सारखा तिच्या माग माग, तिचा एक तमाशा चुकवायचा नाही गडी. हा हा मग एकदा काय झालं, घरी नाच गाण्याची बैठक केली, हा तवा कधी नव तो यो गडी भांग पिला. हा मग काय, इठा सातार करीन समजून त्यानं तबले वाल्याचाच मुका घेतला. हा अरे एकदा नव अरे दोन दोनदा घेतला, आता दोनदा कशा बाई, यास काय करतो, एकदा चुकून घेतला. मीठा म्हणाली की अहो भले इनामदार.

कधीच केली की आता आणखीन एकदा घ्या, तेव्हा मग इनामदाराने आणखीन एकदा घेतला. हा म्हणजे असं लोक म्हणतात, आपण काय प्रत्यक्ष बघितलेलं नाही बाबा. हा एवढं बोलून शिवा हसत राहिला, बाकीची माणसंही हसली, खूप वेळ हसत राहिली. मग शिवानी इनामदाराच्या रंगीलपणाच्या आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्या ऐकल्यावर सगळ्यांची खात्री पटली की तात्या इनामदार हा महा इस्कलबाज माणूस असला पाहिजे. शेवटी शिवा म्हणाला, हा आता अलीकडं 5-7 वर्षात घडी चवांगानी खाली आला होता, ह्यो नाचत्याचा सुटला होता. हा पण आता पुन्हा पाण्याची लेवल वर चढली दिसतीये. आय ती कशावर न? अरे बाई तालुक्याहून आणायला पेशल रंगाला धाडून दिले नव का, आता दुसरी कुठली बाई असणार? शिवानी ठामपणे असं सांगितल्यामुळे लोकांची खात्री पडली. बरोबर आहे, ज्या अर्थी इनामदारांनी रंगाला निरोप देऊन पाठवलेला आहे त्या अर्थी त्याचा बेत हाच असला पाहिजे, नाहीतर तालुक्याला जाऊन बाईला घेऊन ये असं सांगण्याचं दुसरं कारण काय? लोकांची अशी खात्री पडली तेव्हा सगळ्यांनी रंगाला विचारलं, ए कुठल्या बाईला निरोप सांगितला रे इनामदारानं? आता रंगाचीही खात्री पडली होती, त्याच्या डोक्यावरचं ओझं बरंच कमी झाल्यासारखं वाटत होतं. तथापि रात्री महादाच्या बायकोनी आपल्याला नेमका काय काय निरोप सांगितला होता तो आठवून पाहण्याचा त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण ते जमत नाही असं पाहिल्यावर त्याचा नाद सोडून देऊन तो म्हणाला, हा दुसरी कुठली असणार, तमाशातलीच असायची, दुसरं काय? अरे पण कंची. शिवा मान हलवून म्हणाला, अरे येड्यानो, नाव गाव बायला काही लागत नाही बरं का, कोणीकडनं खेळ करणार असली म्हणजे झालं, जी भेटल तालुक्याला ती आणायची. आपल्याला बाईचं नाव का आठवत नव्हतं याचा आता रंगाला उलगडा झाला. हा ते इनामदारानं कुठली बी बाई आणायला सांगितली होती असं म्हणायचं, आपल्याला इकडं उगीच तिचं नाव आठवत नव्हतं. मग शिवा पुढे बोलला, बर पण मग आणखीन काय का निरूपे? मग रंगाला एकदम आठवण झाली, काय नाही म्हणजे तो म्हणलाय पैक्याची काय काळजी करायची नाही, काय लागल तेवढा पैका सोडतो असं एक आणखीन सांगितलेलं आहे बघा. शिवानी डोळे मिटून पुन्हा विचार केला, हा म्हणजे समजा फुल ताफा बोलिवलेला असणारे, हा मग राव जायला पाहिजे आपण बी. हा हे ऐकल्यावर जणू आपल्याच घरी कार्यक्रम ठरलेला आहे अशा थाटात रंगा म्हणाला, अरे या की राव खुशाल. हा अरे इनामदाराचा हाल मस्त बोकळ दाण काय, म्या झाडला होता ना माग 5-50 गुरु मावते आली एका टायमाला. हा हा मग काय हरकत नाही, नाही मावली माणसं तर बाहेरच्या अंगणात करायला लवकी कार्यक्रम आपण होय. हा ते एक बरंच होईल बरं का, हा त्याची काय काळजी करू नका बघा बिनघोरिया, आमचा मेवणा आहे ना तिथं चाकरीला, आता परमिशन द्यायचं काम माझ्याकडे लागलं. हो रंगानी तोंड भरून असं आश्वासन दिलं तेव्हा सगळी मंडळी खुश झाली. मग कुणी कसं यायचं कुठे जमायचं या विषयावर गप्पांचा घोळ झाला. स्पेशल गाड्या करून भोकरवाडीला जायचं पण असला उत्तम कार्यक्रम ऐकण्याची सोनसंधी दवडायची नाही एवढं मात्र एकमताने ठरलं. आता सूर्य बराच वर आला होता, उघड्या अंगाला ऊन चांगली चपाचपा लागत होती, अंग तापत होतं, उन्हात बसण्याची गंमत गेली होती आणि गप्पाही चघळून झालेल्या होत्या. शिवाय जेवण वेळही झालेली होती म्हणून मग माणसं हळूहळू उठली आणि घरोघर पांगली. शिवा कट्ट्यावरून उतरत आळसावलेल्या सुरात रंगाला म्हणाला, मग रंगा आता जीवनच जाण शेवट तालुक्याला. जेवण असं म्हणून रंगा जरा घोटाळला. जेवायची वेळ झाली होती हे खरंच आहे आणि ऊनही चांगलं तावलं होतं, अशा वेळी जेवण करून घटकाभर पडूनच जावं हे बरं. निघायला संध्याकाळ झाली तरी तसं काही बिघडत नव्हतं, नाहीतरी आता काय निरोपाची काळजी होती. निरोप अगदी लख होता, सगळं नीट समजलेलं होतं, कुणीकडून तरी तो तालुक्याच्या गावी बाईला पोहोचता केला पाहिजे म्हणजे झालं. ते काम काय केव्हाही केलं तरी चालण्यासारखं आहे. बरं आता तसं का होईना शेवट, पण आता काय काढलंस पण? अरे काय माहिती का, अरे जेवल्यावर माझं काम मर्दा बाद होतंय 4-2 घंटे. हा जायला नगच वाटतंय मला. अरे मग त्यात काय अवघड आहे, निरोप द्यायला तूच जायला पाहिजे असं तर काय नाही ना. हा रंगानी मान हलवली, हा मग झालं तर राशिक, अरे जेवण वेळाही अन्नाला डावलू नये.

0: जेऊ बिऊ मागन रमी टाकू दाब मध्ये हा हा नाही ते बरोबर आहे, पण अरे निरूपाच र मरदा, अरे ते काय ते यो घिसाडी नेऊन पोचता करील की जायचं आहेच त्याला तालुक्याला, काय रे भीमू?
1: भीमू घिसाडी दाताला मिश्री लावायला म्हणून सकाळी कट्ट्यावर येऊन बसला होता, तो तसाच होता. गप्पा ऐकायच्या नादात त्याचं सकाळचं तोंड धुणं तसंच राहून गेलं होतं. शिवानी एकदम त्याला कौल लावल्यावर दचकून मुंडी हलवत बोलला, हा हा हा आम्ही जाणारच हे तालुक्याला, पण दुपारच्याला जाणार आहे हा.
0: अरे मग त्याला काय झालं तेवढा सांगा वादी म्हणजे झालं. हा
1: हा वय वय हा. भीमू घिसाड्यांनी निरोप पोचवायचं ठरलं तेव्हा रंगाचा जीव जरा हलका झाला. नाहीतरी खाज खळग्यातून काट्याकोट्यातून आणि ओढ्या नाल्यातून चालून चालून त्याला आधीच बुडबुड आला होता, पुढे जायचा भयंकर कंटाळा आला होता. पण घिसाड्यांनी निरोप पोचवायची हमी दिली होती आणि आता काही प्रश्न नव्हता. कुठून तरी एक बाई इनामदाराच्या वाड्यात नाचायलाच पाठवून दिली म्हणजे संपलं आपलं काम. ते काम आता होणारच. हा ते काही असं अवघड नव्हतं, त्यासाठी खुद्द रंगानीच जावं असं काही गरज नव्हती. भीमू घिसाडी गेला तरी चालण्यासारखं होतं. हा येऊन जाऊन पैशाचाच प्रश्न, पण तो सुटला होता. त्या येणाऱ्या बाईला बक्कळ पैसा द्यायचं इनामदारानं कबूल केलंच होतं, मग काय हरकत होती. शिवा म्हणाला, भीमू अरे म्हणजे तुझा साडू हाय की र तालुक्याला? हा हा हाय की. अरे त्याला विचार म्हणजे झालं, त्यो गडी ह्यातला अगदी जंक्शन माणूस. हा हा नाही विचारतो की.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.

0: भीमूला अशा रीतीने बजावून सांगितल्यावर दोघेही हल्ले. घरी गेले, जेवण बिवण आटोपून निवांत वाघासारखे झोपले आणि नंतर पत्ते खेळत राहिले. ते दोघे निघून गेल्यावर भीमूनी गंभीर चेहऱ्याने पुढच्या हालचाली केल्या, फार जलद गतीने केल्या. आजपर्यंतच्या त्याच्या आयुष्यात इतकी महत्वाची कामगिरी त्याला कोणीच सांगितलेली नव्हती, त्यामुळे हे काम पत्करल्यावर त्याचा चेहरा आक्रसला आणि फारच गंभीर झाला. एरवी दात घासून पुन्हा घरातला चहा प्यायला त्याला रोज 12 वाजत, मग 2 वाजेपर्यंत जेवण आटोपून तो घटकाभर लवंडत असे आणि 4 वाजता मग बाहेर पडत असे. पण आज त्याला तालुक्याला जायचं होतं. मुख्य म्हणजे इनामदाराचा फार महत्वाचा निरोप बरोबर न्यायचा होता. त्या जबाबदारीच्या जाणीवेने त्यांनी आज 15 मिनिटं लवकर चहापान उरकलं आणि अर्धा तास लवकर जेवण संपवलं. घटकाभर लवंडावं म्हणून तो झोपला आणि उठायला मात्र त्याला जरा थोडा उशीर झाला. संध्याकाळी दिवस मावळायला तो घराबाहेर पडला. इनामदाराचा तातडीचा आणि नाजूक निरोप पोहोचवायला म्हणून हळूहळू चालत निघाला. तरी सुद्धा भीमू तालुक्याच्या गावी लवकर पोहोचला असता पण वाटेत ओळखीचे 4 लोक भेटले ना, त्यामुळे त्याचा अगदी निरुपाय झाला. सगळ्यांशी घटकाभर बोलून आपण कोणत्या कामगिरीवर निघालो होतो हे त्यांना समजावून सांगणं त्याला भागच पडलं. पण प्रत्येकाशी फक्त अर्धा तासच त्यांनी बोलण्यात घालवला. एवढं त्यातल्या त्यात त्यांनी जरा बरं केलं म्हणायचं. चालत चालत भीमू तालुक्याला येऊन पोहोचला तेव्हा चांगलीच रात्र झालेली होती. अंधार गुडूप झालेला होता. जिकडे तिकडे दिवे लागले होते, घरदारं दुकानं बंद झाली होती आणि रस्त्यावर अगदी थोडी माणसं आढळत होती. साडूच्या घरी पोचल्यावर शंकर घिसाडी त्याला म्हणाला,
1: काय भावन हा लेट केलाय याला.
0: भीमूचा चेहरा आज दुपारपासूनच जरा गंभीर होता. त्या चेहऱ्याला शोभेल अशा आवाजात तो म्हणाला,

पोचल्यावर शंकर घेसाडी त्याला म्हणाला, काय भावन हा लेट केलाय यायला? भीमूचा चेहरा आज दुपारपासूनच जरा गंभीर होता. त्या चेहऱ्याला शोभेल अशा आवाजात तो म्हणाला, काय नाही म्हणजे काम निघालं, लेट झाला. अरे पण कसलं काम काढलंय? काय नाही, एक निरोप पोस्ता करायचा आहे भोकरवाडीच्या इनामदाराचा. अर्जंट निरोप होता म्हणून घाईघाईनी गडबड करून लवकर निघालो. जरा सांगतो तुम्हाला मागणं. हा, घाईघाईनी गडबड करून लवकर निघाल्यामुळे इथे यायला भीमूला जरा उशीर झाला. हे काय कोड आहे ते शंकर घेसाड्याला काही सुटलं नाही. तो काही बोलला नाही. जेवणखाण आटोपून पान तंबाखू खाल्ल्यावर त्याने पुन्हा विचारलं, नाही म्हणजे कसला अर्जंट निरोप होता? भीमूने बराच वेळ डोकं खाजवून निरोपाची सगळी सामुग्री मेंदूतून गोळा केली. हा म्हणजे काय आहे, विचारलं ते बरं केलं बरं का, जरा नाजूकच काम आहे. नाजूक कामात शंकर घिसाडी बराच दर्दी इसम होता म्हणून नाजूक काम म्हटल्याबरोबर त्यांनी घोड्यासारखे कांट उकारले. आणाने बोला की भीमू शंकरच्या दिशेने थोडासा सरकला. इकडे तिकडे बघून कोणी ऐकत नाही याची त्यांनी खात्री करून घेतली. मग खासगी आवाज काढून तो म्हणाला, नाही म्हणजे बाई मिळेल का कुठं? आ बाई? हा होय बाई. भले तुमची बी आमच्याच कॅम्पातले निघाले का भाऊजी तुम्ही? असं म्हणून शंकरनी भीमूच्या निबरगालावर टिचकी मारली. तेव्हा भीमू थोडासा लाजला आणि बराचसा घाबरला. छा छा छा हो, हे काय भलतंच, आऊ मग तुम्हाला कशाला हो बाई पाहिजे? पाहुण्याने केलेली ही थट्टा ऐकून भीमूला पोटातनं गुदगुल्या झाल्या. अहो मला नव इनामदाराला पाहिजे भोकरवाडीच्या. हा कशा बाई, आता ते कोणाला ठाव? एवढं बोलून भीमू अचानक मध्ये थांबला. सकाळी कट्ट्यावर झालेलं बोलणं त्याला एकदम आठवलं. हा नाही काय माहिती का, म्हणजे इनामदाराला का नाही मुका घ्यायचा आहे तिचा. हा अय, आता मला तरी काय माहीत, पण आमच्या गावची माणसं आपली म्हणत होती इनामदार नाच गाण्याचा कार्यक्रम करतो आणि त्या वक्ताला असं काहीतरी करतो. अरे म्हणजे नाच गाण्याचा कार्यक्रम करायचा म्हण की? भीमू मान हलवून बोलला, आ वय वय. आणि पैशाचं? आ ते काय अवघड नाही भाऊ, इनामदार म्हणलाय 1000 रुपये बी देईन. काय मागल ते देईन, पर बाई आणा ताबडतो. हा, भीमू घिसाड्यांनी सांगितलेली ही माहिती ऐकून शंकर घिसाड्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पैसे नसल्यामुळे बऱ्याच दिवसात तो तमाशाच्या थिएटराकडे फिरकलाच नव्हता. आता या निमित्ताने तिकडे जाणं शक्य होतं. ठुमकणाऱ्या लचकणाऱ्या अंबुजांशी बोलणं शक्य, तिचा खेळही फुकटात बघणं आता जमण्यासारखं होतं. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन तो म्हणाला, पर काय रे, आज काय गडबड नाही ना? छा छा, अहो गडबड कसली आली? हा मग अंबुजा नाही की, तिच्याकडे मी जाईन उद्याला, तुमचं काम करून टाकेन. हा, भीमूने उगच कुतूहलाने विचारलं, ही कोण अंबुजान? हा एक जोनी बाई. हा पण एकदम बेस्ट. हा मग हे एवढंच आमचं काम. हा कायम उद्यांच्याला करतो. हा तुम्ही बिनघोरा बाकी. शंकर घिसाड्यांनी हे आश्वासन दिल्यावर भीमूची ही काळजी संपली. त्याच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा हलके हलके नाहीसा झाला आणि नेहमीप्रमाणे रडका चेहरा करून तो झोपला, शांतपणे झोपला. इतकी नाजूक गोष्ट त्याने आयुष्यात कधीच केली नव्हती. एवढा महत्वाचा निरोप त्याने आजपर्यंत कधीच पोहोचता केला नव्हता, त्यामुळे त्याला फार दडपण आल्यासारखं वाटत होतं. आता तो शांतपणाने झोपला. फक्त झोपेत त्याला निरनिराळी चमत्कारिक स्वप्न पडली. एका स्वप्नात अंबुजांनी भीमूचाच गालगुच्छा घेतला होता. अशी गमतीदार स्वप्न सोडली तर बाकी त्याला अगदी शांतपणे झोप लागली. दुसऱ्या दिवशी शंकर घिसाडी कामाच्या रगाड्यात सापडला आणि दिवसभर दुकानी झाडकून पडला. अंधार पडला आणि दिवे लागण झाली तसा मात्र तो हल्ला. घरी येऊन जेवून तमाशाच्या थिएटराकडे गेला. माडीवर जाऊन अंबुजांना भेटला. त्याने अंबुजांना सांगितलेल्या निरोपाचं थोडक्यात तात्पर्य असं होतं की भोकरवाडीच्या इनामदारांनी खास तिची बैठक करायची ठरवलेली आहे. या कार्यक्रमाला 2-5 गावची शेलकी शेलकी मंडळी येणार आहे. बैठक धडाक्याने होईल.
पैसे

0: चांगला मिळेल. निदान 1500 रुपयाला तरी काही मरण नाही. तेव्हा काय वाटेल ते करून सगळा ताफा बरोबर घेऊन भोकरवाडीला ताबडतोब हजर राहणे. 1000-1500 आकडा ऐकून अंबुजान खुश झाली, पण पायात चाळ बांधता बांधता ती म्हणाली,
1: हा इनामदार लय जिंद जातीचा आहे, हाय ठाव मला. माग 5-7 वर्षाखाली मी गेलते, फकस्त 100 रुपये हातावर ठिकवले त्यांनी, मग काय मी पुन्हा गेले नाही.
0: मान हलवून जबाबदारीच्या जाणीवेने शंकर घिसाडी म्हणाला, हा नाही म्हणजे या खेपेला तशी काय काळजी नाही बर का, रुपये 1500 काढूनच ठेवल्यात निराळ. हा मी आज समक्ष बघितलं की
1: असं का.
0: हा वय म पैसे काढून ठेवले इकडं आणि म्या निघालोच एक्सप्रेस तुमच्याकडं.
1: नाही म्हणजे मागच्या वेळेला जागा झाडून बी घेतली नव्हती नीट, आता काय तयारी तरी केली का बैठकीची.
0: शंकर घिसाडी दडपून म्हणाला, तर्व हांड्या झुंबर चकपक करून कवाच ठेवल्यात, हालाला नवा रंग मारलाय, शालू पैठण्या समद काढून ठेवले. हा अंबुजांनी मग जास्त चौकशी केलीच नाही. शंकर घिसाडेने आणखीन बरंच वर्णन तिला ऐकवलं आणि गार करून टाकलं. मग तिने हाताने पट्टी करून त्याला दिली. स्वतःच्या बटव्यातला खास हैदराबादी जर्दा त्याच्या हातावर ठेवला. तेव्हा झाल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं त्याला वाटलं. ऐटबाज काम झालंच्या बारे असं मनाशी म्हणत तो थेटरात विंगेत जाऊन बसला. एरवी पिठात बसणाऱ्या या माणसाने त्या दिवशी सबंद तमाशा विंगेत बसून पाहिला. दुसऱ्या दिवशी अंबुजांनी दिवसभर आवरावरी केली. रात्रीची बारी ठरलेली होती, ती सगळी सांभाळली आणि तिसऱ्या दिवशी सगळा ताफा बरोबर घेऊन 3 बैलगाड्या केल्या. भोकरवाडीची वाट धरली. पावसाळ्यात भोकरवाडीला जाण्याचं पूर्वी काहीच तसं कारण पडलेलं नव्हतं, त्यामुळे भोकरवाडीच्या रस्त्याला काय हिसका बसतो हे कोणालाच माहिती नव्हतं. पण गाड्या त्या अद्भुत रस्त्याला लागल्या मात्र असे धडाधडा हिसके बसू लागले की सगळ्यांची हाडं पार खिळखिळी झाली. वरंगळीत बसलेल्या गचक्यांनी थोबाडं फुटली. गाडीच्या साठ्यावर डोकी आपटून आपटून सगळ्यांना टेंगळं आली. चिखल राड तर इतकी उडाली की सगळे अंगावरचे कपडे खराब होऊन गेले. बाई आणि पुरुष हा फरकही ओळखू येणासा झाला. मध्येच दोनदा 2 गाड्या मोडल्या आणि 3 पावसाची जोरात सरी होऊन गेली. या सगळ्या गोष्टींना तोंड देत सगळा ताफा जेव्हा भोकरवाडीला पोहोचला तेव्हा दुपार उलटून गेले होते. संध्याकाळ व्हायला थोडा अवकाश होता. आभाळ भरभरून येत होतं. मधून मधून पावसाचे थेंब खाली उतरत होते आणि दिंडी दरवाजापाशी महादा बिडीचा धूर गिळत निवांत बसला होता. गाड्या दिंडी दरवाजापाशी येऊन थांबल्या तसा महादा त्यांच्याकडे बघत राहिला.
1: हा नाही म्हणजे कोण पाहिजे.
0: त्या बरोबर ताफ्यातला एक पटकेवाला खाली उतरून अवघडलेलं अंग मोकळं करत म्हणाला,
1: ऐक आणि अहो म्हणजे इनामदाराकडे चालू आहे नो का, तेचनी म्हणावं अंबुजान आलेली आहे, हा त्यांना निरोप धाडा.
0: इनामदाराच्या घरी पोरगा जन्माला येऊन 4-5 दिवस झाले होते. आजच त्याची 5वी पुजली होती. आपण कधी कोणाला बोलवलं होतं हे आता तात्या इनामदाराच्या लक्षातही राहिलेलं नव्हतं, त्यामुळे अंबुजान आलीये हा निरोप ऐकून त्याला आश्चर्यच वाटलं आणि मग तो खुशही झाला. लगबगिनी बाहेर येऊन तिचं आगत स्वागत करत तो म्हणाला, वा अंबुजान, अहो पोरगा झाला मला, आता आलीस तर नाच गाण्याची बैठक झालीच पाहिजे बर का, हा सांगून ठेवतोय.
1: गाडीचे हिसके खाऊन खाऊन अंबुजानला फार त्रास व्हायला लागला होता. तिच्या सर्वांगातनं कळा निघत होत्या. बैठकीत पोचल्यावर मटकन खाली बसून ती म्हणाली, ऐक आता ह्यातनं जगले वाचले तरच नाच गाणं.
0: का का काय झालं असं, हा काय झालं काय.
1: अहो पोटात दुखायला लागले भयंकर माझ्या, ऐक.
0: तिला आरामशीर बसून इनामदाराने नाना उपचार केले, ओवा दिला, सोडा दिला, पोट शेकायला दिलं, पण तिचं पोट दुखणं काय थांबेना. ती जरा जास्त जास्तच विवळू लागली, कणू लागली, पोटावर हात ठेवून भुईवर लोळण घेऊ लागली. असा 1-1.5 तास गेला. शेवटी डोळ्यात पाणी आणून अंबुजान म्हणाली,
1: अहो कुठून इकडं आले असं झालंय मला, कधी नव्हती 7 वर्षांनी पोट उशी राहिली मी आणि यो प्रसंग आला.
0: हे ऐकल्यावर इनामदारांनी चमकून तिच्याकडे निरखून पाहिलं. अंबुजानला दिवस गेलेत याची त्याला खात्री पटली. चिंताक्रांत होऊन तो तिच्याकडे

0: बराच वेळ बघत उभा राहिला, विचार करत थांबला आणि मग एकाएकी त्यांनी महादाला हाक मारली. ए महाद्या, महाद्या इकडे. आणि बीडी बाजूला ठेवून पळत आत आलेल्या महादाला उद्देशून तो लांबूनच ओरडून म्हणाला, हे बघ महादा इकडे इकडे, आत्ताच्या आत्ता तालुक्याला जा आणि एक डॉक्टर बाई ताबडतोब घेऊन ये. हा
1: श्रुतीहो दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली निरोप ही कथा आज आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो.
0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
5: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
6: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
5: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
6: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
5: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
6: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
5: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
6: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
5: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
4: श्रुती हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत ज्ञानेश्वर यांची भक्तरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सौंदर्याच्या वर्षावामध्ये ऋतूंचा राजा वसंत नाला, स्वादिष्टतेच्या पायघड्यांवरून फळांच्या राजाला घेऊन आला. ऋतू म्हटलं की वसंत, फळ म्हटलं की आंबा, आंबा म्हटलं की आमरस आणि आमरस म्हटलं की दुर्वांकूर. आमरसाबरोबरच दुर्वांकूर मध्ये एकूण 2 स्वीट सह आस्वाद घ्या चौरस आहाराने युक्त लज्जतदार पदार्थांचा, अर्थात खवय्या पुणेकरांची पहिली पसंती. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

रेडिओ आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर 9920111947 9920111497

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं गीत. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.
2: अगं

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: अकरावी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 15 15 0.

0: आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: NDA मध्ये जायचंय.
4: 11वी पासूनच तयारीला लागा.
3: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
4: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
5: कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत आहे शाहीर साबळे यांच्या स्वरात, संगीत आहे देवदत्त साबळे यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुन्हा आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यात केलं. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. शिक्षणाशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,50,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं दादाजी भुसे यांनी अधोरेखित केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भारती विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, कर्मचारी यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. बालसाहित्यिकांनी लिखाणात विविधता आणून प्रयोग करावेत. मराठी साहित्यात सध्या काय चाललंय, देशात आणि जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचा अभ्यास करून लिखाण करणं आवश्यक आहे असा सल्ला ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी दिला. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा आज पुण्यात पार पडला त्यावेळी राजीव तांबे बोलत होते. यावेळी क्षिप्रा शहाणे, प्रिया फुलंब्रीकर, डॉक्टर प्रतिमा जगताप, डॉक्टर वर्षा तोडमल

0: संध्या देवरुखकर, पुंडलिक वझे, संजय काकडे, बाबूराव शिरसाट, डॉक्टर प्रसन्न दाभोळकर आणि बबन शिंदे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. बहुरंग संस्थेनं आयोजित केलेल्या 19व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचा समारोप आज पुण्यात झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासींचा आवाज, सुखदुःख संवेदना यांना बहुरंग संस्थेनं पुढे आणलं हे कौतुकास्पद आहे, असं सबनीस यावेळी म्हणाले. समारोप सोहळ्यात नाशिकचे प्रवीण खोरटे आणि चंद्रपूरचे मारुती टेकाम यांना आदिवासी कला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुधागड हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधील खाती, खरात याच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. मंत्रालयातील डीजी प्रवेश प्रणालीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं स्वागतम ई पास प्रणाली सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या महापालिका कार्यालयात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या सुविधेसाठी नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या स्वागतम ई पास लिंकद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास दरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान शास्त्र संस्थेनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मे रोजी विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर वातावरण काहीसं ढगाळ झालं. आज कमाल तापमान 41 तर किमान तापमान 21.7°C नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये, उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.
1: श्रोते हो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: सावन की सूनी रात में मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है। एक लड़की भीगी भागी सी होती रातों में जागी सी मिली एक अजनबी।
1: मंडळी, पावसातलं हे गाणं ऐकलं की किशोर कुमार, मधुबाला, ती गाडी हे सगळं चित्र झरकन डोळ्यासमोर येतं ना, आणि मग आठवतो तो एव्हरग्रीन असा चलती का नाम गाडी हा चित्रपट। या चित्रपटाची एक वेगळीच मजा आज मी तुम्हाला सांगणार आहे बरं का। किशोर कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती खरी, पण त्यांना वाटलं की हा चित्रपट सुपर फ्लॉप होणार, बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटणार, पण झालं उलटच। चित्रपट खूप चालला, प्रचंड हिट झाला, भरपूर कमाई झाली, आणि अजूनही हा चित्रपट पाहावासा वाटतो, हेच त्याचं खरं यश। या चित्रपटात किशोर कुमार, अनुप कुमार आणि अशोक कुमार या तीन भावांनी, ज्यांना गांगुली ब्रदर्स म्हणून ओळखलं जातं, त्यांनी अभिनय केला। शिवाय त्यात वापरलेल्या गाड्यांचा सुद्धा एक कॅरेक्टर म्हणून वापर करण्यात आला होता बरं का। आणि या सगळ्यात चेरी ऑन द टॉप म्हणजे ब्युटिफुल, चार्मिंग आणि ग्रेटेस्ट आर्टिस्ट मधुबाला। या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लड़की भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा। या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं। अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते। याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला, तेव्हा किशोर कुमार सत्यन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं। या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर।
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 29 30 41 42।

0: आकाशवाणी टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चलती का नाम गाडी या एव्हरग्रीन चित्रपटाबद्दल या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय. या चित्रपटातली सगळीच गाणी खूप गाजली, म्हणजे एक लडकी भीगी भागी सी, बाबू समझो इशारे, हम थे वो थी और समा रंगीन समझ गए ना, हाल कैसा है जनाब का आणि 5 रुपया 12 आणा. या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे यामध्ये महिलांना स्वतंत्र आणि समान दाखवण्यात आलं होतं. अजून एक गंमत म्हणजे या चित्रपटाचे कॅमेरामन अलोक दासगुप्ता हे चित्रीकरणाच्या वेळी फक्त 23 वर्षांचे होते. याचं दिग्दर्शन आधी कमाल मजुमदार करणार होते, पण मुहूर्ताच्या 3 तास आधी त्यांनी नकार दिला तेव्हा किशोर कुमार सत्येन बोस यांच्याकडे गेले आणि त्यांना दिग्दर्शन करण्यासाठी तयार केलं. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आणि आता ऐकूयात चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मधुबाला आणि किशोर कुमार यांच्यावर चित्रित झालेलं

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया फटागडी या चित्रपटातलं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगलस्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: आणि टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920 11 49 17, 9920 11 49 17.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर निवडुंग या चित्रपटातलं ग्रेस यांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, यानंतर जगदीश खेबुडकर यांचं आपण गीत ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं, स्वर सुमन कल्याणपूर यांचा आणि चित्रपट काळी बायको.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. गल्ली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे.

0: जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता शांता शेळके यांनी लिहिलेलं बालगीत ऐकूया. सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पण
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
3: आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगस्वरात जगदीश खेबुडकर यांचं आता आपण गीत ऐकूया.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे, संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

श्रोतेहो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 16वा श्लोक. आत्म्याबद्दल कथन करताना भगवंत म्हणतात, अविद्यमान वस्तूला कधी अस्तित्व नसतं, तर विद्यमान वस्तूचा कधी अभाव नसतो. या दोन्हींचा, विद्यमान आणि अविद्यमान गोष्टींचा निर्णय तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. आचार्य विनोबाजी गीताईमध्ये म्हणतात, नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही, निवाडा देखिला संती या दोहींचा अशा परी. आता विद्यमान आणि अविद्यमान म्हणजे काय? अविद्यमान म्हणजे असत, नश्वर, खोट, ते चिरकाळ टिकून राहत नाही. विद्यमान म्हणजे जे सत असत ते कधीही नष्ट होत नाही, त्याचा नाश होत नाही. सत काय किंवा असत काय या दोहोतला फरक जे ज्ञानी आहेत, जे तत्ववेत्ते आहेत, त्यांनी जाणलाय. अर्जुनाला आत्म्याचं शाश्वतत्व आणि देहाचं क्षणभंगुरत्व सांगताना भगवंत म्हणतात, आत्मा हा चित आहे, देह हा जड आहे. देह कितीही जपला तरी तो क्षयी आहे, त्याचा नाश होणारच, पण आत्मा तो अक्षय आहे. या विचाराला नित्यानित्य विवेक असं म्हणतात, किंवा आत्मानात्मा विचार म्हणतात. हे चिरकालीन सत्य आत्ताच रणांगणावर भर युद्धाच्या धुमश्चक्रेत अर्जुनाला सांगण्याचं कारण, अर्जुन कितीही म्हणला मी लढणार नाही, मी यांना मारू कसं, पण भगवंत म्हणतात, भीष्म द्रोण यांना तू नाही मारलंस म्हणजे त्यांच्या देहाला मरण येणारच नाही असं नाही, ते यथाकाळी येणारच आहे. त्यांचा देह नष्ट होणार, पण त्यांचा आत्मा हा शाश्वत आहे, तो मरणारा नाही, तो चिरंतन आहे. मग व्यर्थ शोक कशासाठी? देहाच्या पलीकडे जाऊन अर्जुनाला भगवंत आत्मतत्वाची ओळख करून देत आहेत, त्याचं गुणवैशिष्ट्य सांगतायत, त्या निमित्ताने त्याची ओळख सर्वच बद्ध माणसांना करून देत आहेत. हे आत्मतत्व कसं आहे? दुधात अगदी पाणी मिसळलं तरी राजहंस त्यातलं पाणी बाजूला करून दूधच घेतात. त्यातलं दूध हे शाश्वत तत्व. दही घुसळलं की त्यातून लोणी निघतं, ताक बाजूला राहतं. ते लोणी म्हणजे आत्मतत्व, ताक म्हणजे संसार, उपाधियुक्त प्रपंच. धान्य पाखडलं म्हणजे त्यातलं भूस उडून जातं, मागे राहतं ते धान्य. तद्वत देहाच्या ठिकाणी उपाधिरहित चैतन्य म्हणजे आत्मा. शरीर हे नामरूपाधिक आहे. जे उपाधी विरहित चैतन्य आहे त्याला तत्वज्ञ संत स्वीकारतात. मौली ज्ञानेश्वर म्हणतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. सलिली पय जैसे, एक होऊनी मिनले असे, परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. ना तरी जाणीवेची या आयणी, करिता दधिकडसणी, मन नवनीत निर्वाणी दिसे जैसे. का भूस बीज एकवट, उपणीता राहे घनवट, तेथ उडे ते फोलकट जाणू आले. देहादी उपाधीमध्ये हे चैतन्य सर्वत्र आहे, ते तत्व जाणून संत त्याचं ग्रहण करतात. दुधात पाणी मिसळलं असलं तरी राजहंस ते त्यातलं दूध निवडून घेतो. दही घुसळलं की लोणी दृष्टीला पडतं. भूस आणि धान्य उफणलं की भूस उडून जातं आणि धान्य खाली राहतं. काय नित्य आहे काय अनित्य आहे हे साऱ्या संतादिकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे जे अनित्य आहे त्याला ते नित्य कधीही म्हणत नाहीत. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. साधकाच्या बद्ध अवस्थेत तो आत्मा बद्ध होत नाही की साधकाला सिद्धावस्था प्राप्त झाली तरी मुक्तावस्थेतील मुक्तता त्याला स्पर्श करत नाही. तो स्वसंवेद्य असतो, तो त्याच्या तत्वानीच जाणता येतो. देहात जसा आत्मा असतो तसा चराचरात परमात्मा. आत्मा स्वप्रकाशित, उत्पत्ती शून्य, देशकाल वस्तू यांनी अपरिच्छेद्य. राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकाच्या प्रारंभाला तो कसा आहे याबद्दल म्हणतो, दिक्काला द्यन्व छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूत्येक मानाय नमः शांताय तेजसे. याचा अर्थच मुळी दिशा काल इत्यादींनी मर्यादित न झालेल्या, अंतरहित आणि केवळ चैतन्य स्वरूप असलेल्या आणि ज्याला स्वानुभव हे प्रमाण आहे अशा प्रसन्न ब्रह्माला नमस्कार असो. ब्रह्म म्हणजे परमात्मा. हे जे मूळ आत्मतत्व आहे ते अविकारी आहे. त्याच्यामुळे जग सारं विस्तारलं आहे, त्यांनी सर्व जगाला व्यापलेलं आहे. ते जसं अविकारी आहे तसं अविनाशी आहे. त्या आत्मतत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. आत्म्याबद्दल अर्जुनाला अजून काही सांगताना भगवान

म्हणतात अविनाशी तू तद्विद्धि येन सर्वमिदं तथम विनाशाम व्यवस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. हे त्रैलोक्य ज्याच्यामुळे विस्तारलं आहे ते सत आहे, त्याचा विनाश करण्याचं सामर्थ्य कोणालाही नाही. त्या आत्म्याला नाम वर्ण आकार काही नाही, तो सर्वव्यापी आहे, तो जन्म मरण विरहित आहे. माऊली म्हणतात हा लोकत्रयाकारू तो तयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतो जन्म क्षयाती तू तया केली आही धातू कदाचित नोहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्वगत आहे, सर्वगत म्हणजे सर्वत्र आहे. अशी कोणतीही वेळ नाही आणि अशी कोणतीही जागा नाही तिथे तो नाही. तो जन्म क्षयाती तू, त्याला जन्म नाही मरण नाही, तो सर्वदा आहेच. म्हणजेच त्याच्या अनुसंधानाला काळाचं बंधन नसतं. माणसाच्या बाबतीत जरा विपरीत घडलं की त्याचं अनुसंधान तुटतं, त्याचा देवावरचा विश्वास उडायला लागतो. मी असं वागतो तरी तो माझ्या बाबतीत असं का विपरीत घडवतो असा विचार माणूस करतो. पण जे संत सज्जन असतात त्यांचं अनुसंधान कधीही तुटत नाही, उलट भक्तीची परीक्षा भगवंत घेतो या विचाराने ते दृढ भक्ती करतात. अर्जुनाचं अनुसंधान कधीही सुटलेलं नाही, त्याला विषाद झाला तरी तो भगवंताच्या उपदेशाचं मनापासून आकलन करत होता. इतकंच नाही तर महाभारती युद्ध संपल्यावर एका निवांत क्षणी कृष्णार्जुन बोलत बसलेले असताना अर्जुनाने भगवंताला विनंती केली, युद्धाच्या प्रारंभी तुम्ही मला जो उपदेश केला तो परत एकदा सांगा. तेव्हा भगवंतानी तो उपदेश योगयुक्त अंतःकरणाने केलेला होता, आता तो परत तसा करणं मलाही शक्य नाही असं म्हटलं. तसं पाहिलं तर भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण त्यांनीही गीता परत सांगणं अशक्य आहे असं म्हणणं हे गीता तत्व ज्ञानाची महती सांगणार आहे. भगवंतांनी ही अर्जुनाची विनंती मान्य करून ती परत एकदा सांगितली. ती सांगितलेली गीता तिला अनुगीता असं म्हटलेलं आहे. गीतेच्या उपदेशाचा उपयोग अर्जुनाला कुरुक्षेत्री झाला आणि नंतरही झाला. तो त्याच्या रोमारोमात भिनला होता. म्हणून जेव्हा भगवंत निजधामाला गेले तेव्हा त्याला हस्तिनापुरी ही बातमी कळल्यावर तो त्वरेनी प्रभासक्षेत्री आला. त्याचाही शोक अनावर झाला. पण श्रीकृष्णांनी केलेल्या गीतेतल्या उपदेशाची स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची त्याला आठवण झाली. त्यांनी आपलं दुःख हृदयातच ठेवलं, उरलेल्या मृतांची उत्तर कार्य त्यांनी पार पाडली. त्यांनी आपली कर्तव्य कर्म आपलं दुःख मनात ठेवून प्रभासवरून तो द्वारकेकडे आला. द्वारकेत उरलेले काही वृद्ध स्त्रिया लहान मुलं बाळ नौकांनी द्वारका सोडत होते. द्वारकेत कोणीही राहिलं नाही. पाहता पाहता एक मोठी लाट आली. अर्जुनाच्या डोळ्या देखत द्वारका समुद्राच्या पोटात गडप झाली. अर्जुनाने सर्वांना हस्तिनापूरला आणलं. कृष्णाचा व्रज नावाचा पंटू होता, त्याला यादव कुळीचा राजा म्हणून अभिषेक केला. कृष्ण निजधामाला गेल्यावर पांडवही उदास झाले. परीक्षिताला राज्याभिषेक करून धर्मासह पाचही पांडव आणि द्रौपदी हिमालयाकडे निघून गेले. आत्मतत्वाची महती, त्याची गुणवैशिष्ट अर्जुनाच्या हृदयात ठसलेली होती. म्हणूनच तो स्थितप्रज्ञ वृत्तीने वागला. गीतेचं तत्वज्ञान कालातीत आहे हे यावश्चंद्र दिवाकरो प्रत्येकाला, व्यक्तिशः समाजाला, धर्माला दीपस्तंभासारखं आहे. दैनंदिन जीवनातही काय शाश्वत आहे आणि काय नाही याचा विचार केला की जे दुःख भोगावं लागतं, जो मनस्ताप होतो तो वाऱ्यालाही उभा राहणार नाही. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्याला सत्य आणि असत्य, शाश्वत आणि अशाश्वत, नाशी अविनाशी यातला फरक ओळखायला मदत करतो. रियालिटी चेक करायला शिकवतो. जे सत्य आहे त्याचा कधी नाश होणार नाही, जे असत्य आहे ते कायम राहणार नाही. हे एकदा समजलं की आपण मानसिकदृष्ट्या शांत आणि खंबीर होण्याकडे वाटचाल करतो. यश अपयश मान अपमान हे क्षणभंगूर आहेत, टिकणारे नाहीत.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी, श्लोकगायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर किंवा पत्रही पाठवू शकता. केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
2: दोस्त बनाते
3: श्रोते हो, ठीक 7 वाजता सैनिकों की शौर्य गाथा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
4: आप सुन रहे हैं विविध भारतीय राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम विशेष जयमाला आप सुनेंगे बस थोड़ी देर में.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जरा संभालिए अदाएं आपकी के मेरे हाथ से दिल मेरा जाने लगा।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
6: विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची. श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

और फिल्म वली आजम। आज का छाया गीत इतना ही, इजाजत दी।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: ते हो रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

आज कैफी आजमी यांचा स्मृतिदिन आहे. आज एक ही फिल्म से या कार्यक्रमात आपण 1966 सालचा बहुचर्चित राष्ट्रीय फिल्म पुरस्कृत ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अनुपमा या चित्रपटातील काही गाणी ऐकणार आहोत. या चित्रपटातील गीतं कैफी आजमी यांची आहेत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि चित्रपटातील प्रमुख भूमिका धर्मेंद्र आणि शर्मिला टॅगोर यांच्या. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात कैफी आजमी यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया हेमंत कुमार यांच्या स्वरातलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं कैफी आझमी यांचं हे गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये. श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

श्रोते हो, आपण ऐकत आहात एक ही फिल्म से या अंतर्गत अनुपमा चित्रपटातलं हे गीत. या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात कैफी आझमी यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

0: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: श्रोते हो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. गीत कैफी आजमी यांचं आहे, संगीत हेमंत कुमार यांचं आणि चित्रपट अनुपमा.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि

गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ. श्रोते हो, आज एक ही फिल्म से या अंतर्गत अनुपमा चित्रपटातील गाणी आपण ऐकलीत. दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी, गीतकार कैफी आझमी आणि संगीतकार होते हेमंत कुमार. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.